असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग,
दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणि

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शुक्रवार, आषाढ कृष्ण द्वितीया, अर्थात 31 जुलै 2026.

आजचं नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र। आजचं दिनविशेष जाणून घेऊयात। आज अशून्य शयन व्रताचा दिवस आहे। करवीर इथल्या छत्रपती श्री राजाराम महाराजांची आज जयंती आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. ब्रह्म हेच एक सत्य तत्व आहे असं उपनिषदांच्या आधारे शंकराचार्यांनी सिद्ध केलं आहे. हे सिद्ध करीत असताना या संदर्भात त्यांनी जीव आणि जगत त्याचप्रमाणे बंध आणि मोक्ष यांचा विचार मुख्यतः केला आहे. चार्वाक किंवा जडवादी नास्तिक यांच्या देहात्मवादी तत्वज्ञानाशिवाय इतर सर्व भारतीय तत्वज्ञान मोक्षवादी आहेत. तसंच शंकर तत्वज्ञानही मोक्षवादी आहे. त्यामध्ये मोक्ष हे मुख्य ध्येय मानून त्यानुसार इतर सर्व विचार मांडलेले आहेत. या तत्वज्ञानाचा म्हणजे ब्रह्मसाक्षात्काराचा अधिकारी त्याला मुमुक्षू म्हटलं जातं. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा. तो साधन संपन्न म्हणजे ज्ञानाचा अधिकारी असला पाहिजे. त्याकरता साधन चतुष्टय सांगितली आहेत. ती अशी, पहिलं नित्यानित्य वस्तू विवेक, म्हणजेच नित्य वस्तू कोणती आणि अनित्य वस्तू कोणती यांच्यातला भेद स्पष्टपणे समजणारा. दुसरं साधन आहे इहामूत्र फलभोगा विराग, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक फलांचा म्हणजे सुखांचा उपभोग घेण्यासंबंधी विराग म्हणजे अनिच्छा असणारा. तिसरं साधन शमदमादी षटक संपत्ती, म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा यांची प्राप्ती करणारा. आणि चौथं मुमुक्षुत्व, म्हणजे संसार बंधातून मुक्त होण्याची दृढ इच्छा असणारा. ही साधन चतुष्टय करणारा मानव हा साधन संपन्न म्हणजे ज्ञानाचा अधिकारी होतो आणि मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर जाऊ शकतो.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 31 जुलै. आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. आपल्याला साधायचं काय आहे हे ध्यानात धरलं पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्क समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपलं चुकतं. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचं होतं. आता गाडीत बसायला मिळेल ह्या आनंदात मुलं गाडीत बसली, पण मुंबईला जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटलं, त्या गृहस्थाला नाही तसं वाटलं. वसिष्ठांनी रामाला सांगितलं की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निस्संग रहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निस्संग आहे. ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कोणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात राम करता म्हणून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असं म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झालं. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसं प्रपंचाचं आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन जे नामस्मरण, ते अखंड करावं. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं तितकं समाधान अधिकाधिक असतं. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावं. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात प्राप्त झालं त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचं व्हावं, राम ठेवील तसं समाधानाने राहावं. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळं व्हावं. सर्व ईश्वराचं आहे, माझं काही नाही असं समजणं म्हणजे ईश्वर अर्पण करणं आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होतो. धान्यातले दगड माती पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावं. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती, विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरलं ते सारं सुखच. रामा, सर्व तुझंच आहे, तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होतं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके.
1: कसे चालले

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। सरदार तात्यासाहेब हात हलवत बडोद्याच्या राजदरबारात परत आले तेव्हा श्रीमंत मल्हारराव महाराज विलक्षण संतापले होते, परंतु त्यांनी हार खाल्ली नव्हती। यशवंतराव या नावाचा दुसरा सरदार अक्कलकोटला जायला तयार झाल्यावर महाराजांनी उंची मौल्यवान वस्त्र, उत्तम प्रतीचे हिरे, सोने, चांदी असे भरपूर जड जवाहीर पाठवून स्वामींना खुश करण्याचा बेत केला आणि यशवंतरावांना अक्कलकोटला धाडून दिलं। सरदार यशवंतराव अक्कलकोटला आले आणि महाराजांनी दिलेला नजराणा स्वामींपुढे ठेवला। सभोवती जमलेल्या लोकांचे डोळे चमकले। स्वामींना अंतर्ज्ञानाने महाराजांचा नेमका डाव कळला होता। त्या जड जवाहिराकडे न पाहता स्वामी एकदम म्हणाले, या यशवंतरावाला बेड्या ठोका। लोकांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थच कळेना। यशवंतरावांचे पाय तर स्वामींचा क्रुद्ध स्वर ऐकून एकदम लटलटा कापायला लागले। समर्थांच्या नजरेसमोरून ते दूर झाले। इतक्यात त्यांच्या मागोमाग एक स्वार आला आणि त्याने त्यांच्या हातात महाराजांचा खलिता ठेवला। महाराजांनी यशवंतरावांना ताबडतोब माघारी बोलवून घेतलं होतं। जाताना स्वामींचं साधं दर्शन सुद्धा न घेता यशवंतराव बडोद्याला गेले। यशवंतरावांनी राजदरबारात प्रवेश केल्याबरोबर महाराजांनी त्यांना बेड्या ठोकल्या। त्यांच्यावर महाराजांनी खुनाचा आरोप ठेवला होता। आश्चर्य म्हणजे चौकशीत तो आरोप खरा झाला आणि यशवंतराव तुरुंगात गेले। स्वामींचे शब्द खरे ठरले। महाराजांनीच यशवंतरावांना बेड्या ठोकल्या होत्या। मग मात्र मल्हाररावांनी अक्कलकोटला कोणालाच पाठवलं नाही। त्यांच्या हे कधीच लक्षात आलं नाही की कुबेराची सारी संपत्ती जरी स्वामींसमोर ओतली असती तरी स्वामी बडोद्याला गेले नसते, कारण बडोद्याचे महाराज अहंकारी आणि अभक्त होते। स्वामींना मनापासून शरण गेलेल्या कुठल्याही भक्ताला स्वामी जवळ करतात हे त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही। देव पृथ्वीवर अवतरला आहे ह्याची जाणीव त्यांना झाली नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की जीव असह्य करून सोडणाऱ्या जीव घेण्या तीव्र दुःखांचा फेर प्रत्येक माणसाभोवती फिरतच असतो। ह्यात नवीन असं काहीच नाही। ह्या असह्य अशा दुःखांमधून सहजपणे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देहभावनेने जगणं सोडून द्यायचं आणि केवळ भगवंताचं नाव घेत आत्म्याच्या साक्षीने जगायचं। प्रारब्धानुसार सर्व काही ह्या जन्मात प्रत्येकालाच सोसायला लागतं। त्याला किती महत्त्व द्यायचं? त्यापेक्षा भगवंत नामात आपण अखंडपणे राहिलो तर आनंदाचा प्रदेश आपसुकपणे विस्तारत जातो। त्यासाठी संतसंगत हवी, प्रेमाची ऊब हवी, प्रेमाचं वारं व्हायला हवं। हे सारं फक्त नामस्मरणानेच साधतं। मन शांत आणि स्थिर ठेवणारी साधना म्हणजे एका भगवंताचं अथक स्मरण, एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा

मदला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते

0: Valmika Sandarika Manyaita Namaskar Mata Sadguru Ramadasa Jai Jai Rukvira Samartha Sabasantaniki देवर्षि नारद भगवान की जय।
1: पुढे गर्ग मुनींचं मत दिलेलं आहे, कथा आदेशु अनुरागा गर्गा। इथं कथा आदेशु इति गर्गा, ते आदेशु मध्ये अनुराग हे गृहीत धरायचं। अनुराग हा शब्द या ठिकाणी सुद्धा गृहीत धरायचं। गर्गाचार्य हे यादवांचे पुरोहित होते, ते अत्यंत तपस्वी होते। कृष्णाला जेव्हा नंदांच्या घरी ठेवण्यात आलं, तेव्हा हा मुलगा यादवांकडे परत सुरक्षित यावा म्हणून गर्ग मुनींनी देवी भागवताचे पाठ केले होते, असा उल्लेख महाभारतात आणि भागवतामध्ये आहे। याच्यावरून असं लक्षात येत की गर्ग मुनी हे आणि महाभारत हे देवी भागवतानंतरच आहे। क्रोनॉलॉजिकल ऑर्डर नुसार आधी देवी भागवतातल्या घटना आहे आणि त्याच्यानंतर भागवत आणि महाभारत आहे। म्हणून या देवी भागवताचे पाठ त्यांनी केले होते। श्रीकृष्णाच त्यांनी नामीकरण केल्याचा उल्लेख आहे आणि श्रीकृष्ण चरित्रावरती गर्ग मुनींचा 12,000 श्लोकांचा संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहे। किती साहित्य आपल्याकडे तयार झालेलं आहे। व्यासांत तुझं पाहिलं, काही लाख श्लोक व्यासांनी लिहिलेले आहेत, 12,000 श्लोक गर्गमुनी लिहिलेले आहेत, 25,000 श्लोकांत नारदीय सूक्त नारदांनी लिहिलेलं आहे। एवढी साहित्य संपदा पृथ्वीच्या पाठीवरती तुम्हाला कुठल्याही धर्मामध्ये आणि पंथामध्ये पाहायला मिळणार नाही। ही किती आपल्याला अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे। मग पूजेत अनुराग, तसं कथेमध्ये अनुराग। पूजा करताना तो मनुष्य काहीतरी कर्म करत असतो, गंध उघडावा लागेल, बागेतनं फुलं तुडून आणायला लागतील, देवाला स्नान घालायला लागेल, पाणी तापवावं लागेल, पण कथेमध्ये फक्त श्रवण करायचंय। म्हणजे कथेमध्ये क्रियाशीलता कमी आहे, श्रवण महत्वाचं आहे। आणि ते श्रवण कसं मौलीने झालेलं, तसं आता अवधान ऐकले दिले मग सर्व सुखाते प्राप्त होईल। एकाग्रतेने शांत चित्ताने ते श्रवण करायचे, सर्वांगाचे कान करून श्रवण करता येते। कथा ऐकताना त्या कथेमध्ये इतकं तल्लीन व्हायचं आहे, इतकं मज्जित व्हायचं आहे की आपलं वेगळं अस्तित्व असता कामा नये। त्या कथेमध्ये आपण पूर्णपणे तल्लीन झालं पाहिजे, ऐकणाऱ्याने आणि सांगणाऱ्याने सुद्धा। म्हणून समर्थाने म्हटलंय, मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी तोचे संसारी धन्य झाला। बौद्ध करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी। आपुलिया सुख स्वार्थ केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहुचिने उदास वृत्ती समाने जन विशेष हरिकथा निरूपण रामकथा ब्रह्मांड भेदुन पैलाड न्यावी। मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची। संधी मिळायचा अवकाश किलच भगवंतातून बोलायला सुरुवात केली। नारद कीर्तन भक्तीच मूर्तिमंत प्रतीक आहे, स्वतः ते भगवत नाम संकीर्तन करतात। मग अशा कीर्तनामध्ये प्रेम असण, सांगणाऱ्याच्या मनात सांगताना प्रेम असण, ऐकणाऱ्याच्या मनामध्ये ऐकताना प्रेम असण, कि ते जे मी ऐकतो आहे ते ऐकत असताना मला तो विषय पूर्णपणे आत्मसात करायचा आहे। ज्या भगवंताची कथा मी ऐकतो आहे त्या भगवंताचे गुण मला इम्बाईब करायचे, आत्मसात करायचे। समर्थाने म्हटल्यावर राखो जाणे नीती न्याय, न करी न करवी अन्याय, कठीण समय उपाय करो जाणे, ऐसा पुरुष ठरण्याचा तोच आधार जगताचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. रामाची गुण मला आत्मसात करायचे आणि रामाचे गुण आत्मसात करण्यासाठी ते सतत ऐकत राहायचे. श्रवणाद्वारे मला तसं व्हायचंय. म्हणून जेव्हा कथा आदेशू अनुरागा म्हटलं जात तेव्हा त्या अनुरागामध्ये श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यास या सगळ्या गोष्टी आल्या. बऱ्याचदा कसं होत, आपलं श्रवणापर्यंत आपली गाडी थांबते. नुसतं श्रवण पुरेसं नाही आहे, एकदा श्रवणामध्ये वाचून सुद्धा अंतर्भूत आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, काही ठिकाणी दासबोधचं पारायण चालू आहे, काही लोक घरी गजानन विजय वाचतात, काही लोक आणखी कुठला ग्रंथ वाचतात. हे वाचन सुद्धा श्रवणामध्येच अंतर्भूत आहे. मग त्याबद्दल सुद्धा अनुराग, आणि ते श्रवण करत असताना त्याचं मनन आणि चिंतन झालं पाहिजे. नुसत्या पहिल्या लेवलला जर आपण थांबलो तर पुढच्या परीक्षा दिल्याच नाही, पुढच्या गोष्टी प्राप्त होणार नाहीत. आज पुस्तकांचा सेल खूप प्रचंड प्रमाणावर होतो, माणसं प्रचंड प्रमाणात वाचन करतात, पण पुढची जी प्रक्रिया आहे मनन, चिंतन आणि निधिध्यास, तिथं घोडपेंट खातात. पुण्यात एक कार्यक्रम होता, राजदत्त चित्रपट दिग्दर्शक हे प्रमुख पाहुणे होते आणि मी अध्यक्ष होतो. तेव्हा राजदत्तनी खंत व्यक्त केली, त्यामुळे वाचन संस्कृती तर काही कमी झालेली नाही आहे, इतक्या आवृत्त्या पुस्तकांच्या निघत्यात, इतका सेल होतो आहे. मग वाचन संस्कृती संपली असं कोण म्हणत, आणि मग एवढी वाचन संस्कृती आहे तर समाज बदलत का नाही. मग मी माझ्या अध्यक्ष भाषणात सांगितलं की वाचन संस्कृती वाढत चाललेली आहे, मनन आणि चिंतन संस्कृती लयाला जाते. परिवर्तन हे मनन आणि चिंतनाने होणार आहे, नुसत्या श्रवणाने होणार नाही. म्हणून तर समाजाने म्हटले आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसारा, मार्ग सापडे सुगम, नलगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे, नासे दुःख ज्ञान भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसे आहे फळश्रुती ही एक ग्रंथी. परिवर्तन व्हावा यासाठी ऐकणारे किती आहे, वागण्यात बदल व्हावा यासाठी ऐकणारे किती आहे. म्हणून कथा आदिशु अनुरागा, त्या अनुरागामध्ये स्वतःच जीवन जे आहे ते परिवर्तित करायचं आहे. मग जसं पूजेचे उपचार एकाग्रतेने करायचे आहेत, कुठलाही भाग विसरता कामा नये, तसं कथा वगैरे जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनुरागानं. त्याचं वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात, वर्णिती अजन्माची जन्मे, वर्णिती अकर्माची कर्मे, स्मरती अनामियाची नामे, अति सप्रेमे डुल्लत. तो अनामी आहे त्याच्या नामाचं चिंतन, तो कर्मातीत आहे त्याच्या कर्मांची, त्याच्या लीला, त्याच्या कथा सांगत राहायच्या. शंकराचार्यांनी त्याला इव इव असं म्हटलेलं आहे की ते जन्माला सारखे वाटतात, त्याने कार्य केल्यासारखं वाटतं, प्रत्यक्षात त्यांची ती लीला असते. मग असं सगळं त्या महापुरुषांचं चरित्र, त्यांचे गुण, त्यांची कथा, या सगळ्या गोष्टीमुळे चित्त शुद्धी व्हायला मदत होते. अशा कथा ऐकत राहिलं, त्याने मंजित झालं, सतत भगवंताचे गुण, भगवंताची कीर्ती, भगवंताची महिमा ही कानावर पडत राहते आणि त्याच्याशी एकरूप होऊन तो मनुष्य त्या प्रकारे होऊन जातो. म्हणून पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी म्हटलेलं आहे, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतत् एकपरत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. धीमान माणसं म्हणतात की ब्रह्माचा अभ्यास करण्याचा हाच एक मार्ग आहे की ब्रह्माने जे सगुण रूप धारण केलेलं आहे त्या सगुण रूपाचं सतत चिंतन, सतत त्या सगुण रूपाचा ध्यान, त्याद्वारे त्याला हे सगळं प्राप्त होऊ शकतं. म्हणून कथा ऐकणं हे भक्तीचं लक्षण सांगताना शंकराचार्य म्हणतात मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधान भक्ती ही ती अभिधीयते. केवळ ह्या अशा भक्तीच्या द्वारे माणसाला स्वस्वरूपानुसंधान प्राप्त होत. त्या स्वरूपानुसंधानाचा उल्लेख शांडिल्यानी 18व्या सूत्रात केलेला आहे. नारद पहिल्यांदा रेफरन्स देतात व्यासांचा, नंतर रेफरन्स देतात गर्ग मुनींचा, आणि त्यानंतर संदर्भ देतात शांडिल्य मुनींचा. आत्मरती अविरोधेन किती शांडिल्य, शांडिल्य भक्तीचं लक्षण काय सांगतात, आत्मरती अविरोधेन अखंड आत्मानुसंधान. हे शांडिल्य सुद्धा महाभारत कालीन आहेत. ते गोकुळातल्या नंदांचे पुरोहित आहेत. जसं गर्गमुनी हे मथुरेतल्या यादवांचे पुरोहित आहेत, तसे शांडिल्य मुनी हे नंदांचे पुरोहित आहेत. कृष्णाचं आणि बलरामाचं नामीकरण हे त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या नावाने अनेक संहिता प्रसिद्ध आहेत. महाभारत, उपनिषद, शतपद ब्राह्मण, स्कंद पुराण या सगळ्या ठिकाणी शांडिल्यांचे उल्लेख आहेत. त्यांचं शांडिल्य भक्त सूत्र स्वतंत्र पुस्तक आहे. जसं नारदांची 184 सूत्र आहे, तशी शांडिल्यांची 102 सूत्र आहे. तो वेगळा ग्रंथ आहे शांडिल्य भक्ती सूत्र. ती 102 सूत्र आहे. त्याच्यावर फार कोणी लेखन केलेलं नाही आहे, पण नारद भक्ती सूत्रावरती मात्र 18 लोकांची पुस्तक आहे. तर हे शांडिल्याने भक्ती सूत्रामध्ये म्हटलेले आहे आत्मरती अविरोधेन. जो स्वतःला देह समजतो तो देहरती असतो. कशावरती प्रेम करतो मनुष्य, त्याची जी धारणा आहे त्या धारणेवरती तो प्रेम करतो. एकदा मी देह आहे अशी धारणा झाली कि मग देहाचंच पूजन होत. मग इंद्रियांचे थोजले पुरवले जातात. मग अनुसंधान कशात राहत, सतत इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय याच अनुसंधान राहत. म्हणून आत्मरती अविरोधेन, आत्मरती याचा अर्थ मी आत्मा आहे. मग रती म्हणजे प्रेम, आत्मरती म्हणजे माझं स्वतःवरच प्रेम, माझ्या आत्मस्वरूपावरच प्रेम. खरंच आपलं स्वतःवरती प्रेम आहे का? आपण जर स्वतःला देह समजत असू तर आपलं प्रेम देहावरच असेल. मग सकाळी 8 उठण्यातच आपल्याला कृतार्थता वाटेल. दिवसभर खाण्यापिण्याची मजा करण्याची आराधना हीच आपल्याला आपलं आत्मप्रेम वाटेल. जसं स्वतःवरती खरं प्रेम आहे तो कोणाचा द्वेष करेल का? तो विषयाच्या इतका अधीन राहील का? आत्मरती अविरोधेन याचा अर्थ सतत आत्मानुसंधानामध्ये असण. स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे सत स्वस्वरूपाचं भान असण. किती आपल्याला विस्मरण होतंय स्वस्वरूपाचं, सगळी निरूपण तेवढ्यासाठीच आहेत. समर्थ म्हणतात सत्य कळाया कारणे केली नाना निरूपणे तरी उठेना धरणे मनी असत्याचे. असत्यांतरी बिंबले न सांगता दृढ झाले सत्य असोनी हरपले जेथील तेथे. सत्य तेटी झाले असत्य, असत्य तेटी झाले सत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे सर्वथा. ज्ञानदेवांच्या पासून, शंकराचार्यांच्या पासून, अगदी विवेकानंद अरविंदांपर्यंत सगळेजण सांगतात की अरे तू ब्रह्म आहे, जीवो ब्रह्मैव नाप्रह. तर सुद्धा आपण आपल्या जीवदशेची किती एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत. मग आत्मरती अविरोधेन किती शांडिल्य. शांडिल्य म्हणतात की आपण आत्मस्वरूप आहोत याचा बोध ठेवून सतत अंतरंग साधनामध्ये. मग प्रेमाचा विषय कोणता? आत्मा हाच प्रेमाचा विषय. मग आत्मा एव श्रोतव्या मंतव्या निधी दासितव्या, त्याच्याबद्दलच चिंतन. काल जे सांगितलं तदेव अवलोकयती, त्याच्याबद्दलच अवलोकन, त्याचंच चिंतन, त्याचंच बोलणं. मग इतकं स्वस्वरूपावरती प्रेम असणं त्याला शांडिल्यांनी भक्ती म्हटलेलं आहे. आणि असं जो स्वतःच्या आत्मस्वरूपावरती प्रेम करतो, जो सतत अशा आत्मानुसंधानात असतो, त्याला बाकीच्या कुठल्याही कर्माची गरज असत नाही. तस्य कार्य न विद्यते असं भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. तेच त्याचं काम, त्याला बाकी कर्म काय, वैदिक कर्म, लौकिक कर्म, ज्यांचा आपण काल उल्लेख केला, ते काही राहत नाही, त्याचं सगळं ते गळून पडत. मग तो सतत आत्मानुसंधानामध्ये असतो. भक्तीचं हे लक्षण शांडिल्याने सांगितलेलं आहे. आता नारद मुनी स्वतःच मत सांगतात, तिघांचे रेफरन्स सांगून झाले, व्यास, गर्ग आणि शांडिल्य. स्वतःच मत सांगताना नारद मुनी म्हणतात, नारद तू तदर्पित अखिल आचारता तद विस्मरणे परम व्याकुलता इती. इथं नारद स्वतःच मत सांगताना स्वतःच्या नावाचा उल्लेख करतात.

म्हणजे आता तुकाराम महाराज हे परब्रह्म रूप झालेलं आहे आणि त्या परब्रह्माच्या अवस्थेमध्ये हे तुकाराम नावाचं जे शरीर आहे ते शरीर असं म्हणताय, ते त्या शरीराच्या पलीकडे आहे. म्हणून नारद स्वतःचा उल्लेख स्वतःच्या नाव नाही करतात. स्वामी रामकीर्तनची फार गंमत व्हायची अमेरिकेत. विवेकानंदांपासून त्यांनी प्रेरणा घेतली, कॉलेज सोडलं, संन्यास घेतला, घरदार सोडलं आणि ते अमेरिकेत निघून गेले. स्वामी रामतीर्थ उल्लेख करताना स्वतःचा उल्लेख राम म्हणून करायचे. आपले तर नावांचे शॉर्ट फॉर्म असतात. रामतीर्थ कोणी त्यांना म्हणायचं नाही, सगळे रामच म्हणायचे, ते स्वतःला राम म्हणायचे. लोकांना कळायचं नाही की रामला भूक लागली आहे, जेवायला वाटतंय ना, हे राम कोण, ते स्वतःला राम म्हणायचे. म्हणजे स्वतःच्या शरीरापासून ते अलिप्त होऊन त्या बॉडीकडे थर्ड पार्टी म्हणून बघत राहायचे, साक्षी म्हणून, त्रट्टा म्हणून. एकदा असं घडलं, रस्त्यावरती नवरागांचं भांडण सुरू होत. सहसा नवरागांच्या भांडणात कुणी पडू नये, पण ते रामतीर्थ पडले. त्या दोघांनी त्यांना मारलं, बायकोने जोर लागवल्या, नवऱ्याने जोर लागवल्या, तुला काय करायचं म्हणले, मध्ये पडू. मग तो सगळा मार्ग म्हणून तो घरी आला. रामतीर्थ जेव्हा बंगल्यामध्ये आले अमेरिकेत, तेव्हा लोकांनी पाहिलं की जरा थोडस शर्ट फाटलाय, तर थोडस मार बीर बसलेलं दिसतंय, केस विस्कटलेले आहेत. रामतीर्थ म्हणाले, फार मजाने म्हटले, काय रामला उद्योग होता का, राम मध्ये पडला, रामने चांगलाच मार खाल्ला म्हटले. त्यांच्या बोलणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं असं कितीतरी झालंय, अजाना मार बसलेला आहे. पण स्वतःकडे अशा साक्षी भावानं पाहणं, नारद हे त्या भूमिकेत ना म्हणताय की नारदांचं म्हणणं असं आहे, तदर्पित अखिल आचारता तद विस्मरणे परमव्याकुलता. अर्पण हा शब्द अतिशय मौलिक आहे. अर्पण याचा अर्थ समर्पण, सगळं त्याला अर्पण करायचं, शरीर, मन, बुद्धी, कर्म, हे सगळं त्याच्यावरती झोपा, सगळा अहंकार टाकून द्या. त्याला ज्ञानदेवांनी म्हटलेले आहे, विकले मने जीवे अंगे, मन, जीव आणि शरीर हे सगळं त्याला विकून टाकलं, अर्पण केलं. भक्ती म्हणजे फक्त पूजा आहे का? भक्ती म्हणजे फक्त कथा आहे का? प्रत्येक कर्म ही भक्ती आहे. कबीराने म्हटलंय, सांस सांस सुमिरन करे, प्रत्येक श्वास ही भक्ती आहे. त्या मीराबाईने विचारलं, जप कितना करती हो? मीराबाईने प्रश्न विचारला, सांस गिनी जाती है, जेवढे श्वास तेवढा जप, जेवढे श्वास तेवढी आठवण. नारदांचं म्हणणं असं आहे की भक्ती अशी औषधा नाही आहे. तुम्ही दिवसातून किती वेळ पूजा कराल? दोन तास पूजा कराल, मग पूजा संपली की भक्ती संपली का? श्रवण किती वेळ कराल? अरे भागवत कथा चालवलं ते सकाळी चार तास, संध्याकाळी चार तास, तेवढे आठ तास संपले की भक्ती संपली का? स्पिरिच्युअलिटी इज नॉट ए पार्ट टाइम जॉब, इट इज फुल टाइम जॉब. पार्ट टाइम नाही आहे ते, फक्त कथा, फक्त पूजा, अखंड आहे ते, चोवीस तास आहे. म्हणून तदर्पित अखिल आचारता. तो सुंदर श्लोक शिव महिमना मधला आहे, आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राण शरीरम गृह पूजा ते विषयोपभोग रचना मित्रा समाधी स्थिती संचारस्तु पद प्रदक्षिण विधी स्तोत्राणी सर्वा गिरो यद्यत कर्म करोमि तत्तद अखिलम शंभोत्व आराधनम. स्तोत्र मित्र मी म्हणतो की मला माहिती नाही, मी जे बोलतो आहे ते तुझं स्तोत्र आहे. फार सुंदर वाक्य गोंदुलेकर महाराजांचं. गोंदुलेकर महाराज म्हणतात, ज्याला प्रत्येक शब्दात राम दिसतो त्याची काय तयारी असेल कल्पना करा. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, मला शिव्यांमध्ये सुद्धा ब्रह्म दिसत, त्याच्याशिवाय आहे काय? सगळं तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे चाललेला आहे तोच राम आहे आणि तोच रावण आहे, तोच कृष्ण आहे आणि तोच कंस आहे, त्याच्याशिवाय वेगळं काही अस्तित्वच नाहीये. मग जेवढी कर्म करतो आहे ती सगळी परमेश्वराला अर्पण. काल आपण पाहिलं, यत करोशी यत अश्नसी यत जिहोसी ददासी यत यत तपस्यती कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. किंवा भगवंताने

0: त्याचं म्हटलंय मयी सर्वाणी कर्माणी संन्यास्य अध्यात्म चेतसः किंवा मयी एव मन आदत्व मय बुद्धी संशय निवसिष्यति मय एव अत ऊर्ध्वं न संशय. सगळं त्याला अर्पण. स्वामी विवेकानंद म्हणायचे लव गॉड अलोन, डिपेंड ऑन गॉड अलोन अँड लिव्ह फॉर गॉड अलोन. सगळं काही तोच आहे. कर्म हे ईश्वरापासून वेगळं आहे का? म्हणून त्याला पांडुरंगक्षेत्री आठवलेंनी फार गोड शब्द वापरला कृतीभक्ती. त्या कृतीभक्तीला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं कर्मे इशू बदावा, आणि त्यालाच विवेकानंद म्हटलं वर्क इज वर्शिप. प्रत्येक कर्म ही त्याची भक्ती आहे. तुम्ही जी सेवा करता ती त्याचीच भक्ती आहे. तुम्ही जो तुमचा व्यवसाय करत आहात ती त्याचीच भक्ती आहे. मग सगळंच्या सगळं त्याला अर्पण करा. तदर्पिता किला आचारता. मग जो तुमचा व्यवसाय असेल तो व्यवसाय त्याची पूजा म्हणून करा. व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करा की परमेश्वरा की मी तुझी पूजा करतोय, हे सगळी तुझी आराधना आहे. व्यवसाय संपल्यानंतर प्रार्थना करा की आज 8 तास मी सगळं जे काम केलेलं आहे ही तुझी आराधना होती, ही तुझी भक्ती होती. म्हणून महाभारतातली व्याधगीता जी आहे छोटस प्रकरण, त्या व्याधाचं काम काय होतं? मांस विकण्याचं काम होत. पण मांस विकून सुद्धा तो पोचला. प्रत्येक कर्म ही भक्ती आहे. म्हणून नारदांचा विचार जो आहे तो जास्त व्यापक आहे. सावतामळे म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. जस गांधीजींना गोखलेने सांगितलं स्पिरिच्युअलाइज द पॉलिटिक्स, त्याने किती जमला हा भाग निराळ. वाक्य चांगलं होतं, उपदेश योग्य होता की त्याचं तुम्ही स्पिरिच्युअलायझेशन करा. शिवाजी महाराजांनी ते जमलं, शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. म्हणून समर्थांनी त्यांचं श्रीमंत योगी असं वर्णन केलेलं आहे की ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श कराल ती गोष्टी भगवंतमय होऊन जाईल. सतरंजी अंतराल तर ते सतरंजी अंतरानं भगवंतमय होऊन जाईल. गाणं म्हणाल तर ते गाणं भगवंतमय होऊन जाईल. नृत्य कराल तर ते नृत्य सुद्धा भगवंतमय होऊन जाईल. त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे, तोच फक्त आहे. ओशोनी म्हटलंय वेदर द गॉड एक्झिस्ट इज नॉट अटर क्वेश्चन, एक्झिस्टंट इट सेल्फ इज अ गॉड. तो अस्तित्वच आहे की प्रश्नच नाहीये, अस्तित्व म्हणजेच तो आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. मग तदर्पित अखिल आचार्यामध्ये अशा प्रकारचा भाव आहे. त्याला तुकाराम महाराज म्हणतात संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण, किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण. किंवा मगाशी सांगितलं यद यत कर्म करो मी तत्त दाखिल शंभोत आराधन. मी तुला प्रदक्षिणा घालतो की मला माहिती नाही, मी जे रस्त्याने हिंडतो आहे ती तुला प्रदक्षिणा आहे. माझं सगळं चालणं जे आहे संचार तुपदो प्रदक्षिण विधी, त्याच्याशिवाय दुसरं मी काही करतच नाहीये. सगळीकडे तो नटलेला आहे आणि सगळं त्याचंच आहे. म्हणून तुकाराम महाराज प्रश्न विचारतात चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलवितो हरिविण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका मानसची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून या वृक्षाची ही पान हले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. तो सगळं करतोय, त्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा आलत नाही. मग माझ्या हातून जे कर्म घडत आहे ते सगळं कर्म हे त्याचंच आहे. मग त्याचा विसर जर चुकून झाला, एकदम लक्षात आलं आपण त्याला विसरलो होतो, तर तद विस्मरण आहे परमव्याकुलता. इथे विस्मरण याचा अर्थ वियो, त्या परमेश्वराचा वियो त्याला थोडा सुद्धा सहन होत नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत जळा वीण मासोळी तैसा तुका तळमळी. समर्थ म्हणतात रामचंद्र तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग. कारण का तुझे या वियोगी जीवित आले शरीर पांगे बहु दुःख झाले अज्ञान दारिद्र्य माझे सरेना तुझवीण रामा मधकंठ रेना. तुझ्यापासून मी विलग झालो म्हणून ही जीवदशा प्राप्त झाली, नाही तर मी ब्रह्मच आहे, मी आत्मस्वरूपच आहे. तुझ्यापासून मी बाजूला झालो तद विस्मरण परम व्याकुलता, त्याला तू विसरू शकत नाही. आणि जर त्याचं विस्मरण झालं, हेच स्मरण झालं, तर त्यामुळे त्याला एकदम व्याकुलता होते की आपण देवाला विसरलो कसं. 24 तासातले ते 2 मिनिटं आपल्यातून विस्मरण घडलं कसं. मग त्या 2 मिनिटाच्या विस्मरणामुळे, वियोगामुळे त्याला अत्यंत व्याकुलता होते. इतकं त्याचं प्रेम जे आहे ते भगवंताशी जोडलं गेलेलं असतं. त्याला तुकाराम महाराज नामदेव महाराज म्हणतात, तुझ्या चरणीचे तुटता अनुसंधान जाईल माझा प्राण तत्क्षणी. ज्या क्षणी मी तुला विसरेन त्या क्षणी माझे प्राण जाती. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुझा विसरण व्हावा गुण गायना आवडी, हेची माझी सर्व गोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालाव्या माती. जर संत संग मिळणार असेल आणि भगवंताची भक्ती करायला मिळणार असेल तर तुकाराम महाराज मोक्ष सुद्धा धुडकवतात. त्याच्यासाठी सगळ्यांची झळपड झाली आहे, ती मुक्ती सुद्धा नाही मिळत तरी झाले. आणि मग नारद भक्ती सूत्राच्या 20व्या सूत्रात म्हणतात, अस्ति एवम एवम, असच आहे असच आहे. याचा अर्थ नारदांच्या दृष्टीनं गर्गांचं मत, शांडिल्यांचं मत आणि पराशरांचं मत हे पूर्वपक्ष झाला. सिद्धांत नारदाने मांडला की तदर्पिता अखिल आचारिता तद विस्मरण आहे परम व्याकुलता. आणि असंच आहे असंच आहे मी सांगतोय म्हणून ते बरोबर असं नारदांचं म्हणणं नाहीये. ते बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये एका अँगल मधून भगवंत पाहिलेला आहे. इथं भगवंत सगळीकडून पाहिलेला आहे, तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. कशावरून? सूत्र 21, यथाव्रज गोपिकाना. सगळं कर्म त्याला अर्पण करणं शक्य आहे का? सतत त्याच्या स्मरणात राहणं शक्य आहे का? मग सतत त्याच्या स्मरणात राहून व्यवहार करता येईल का? प्रत्येकाचा प्रश्न. जर आम्ही सतत नामात राहिलो तर मग काम कसं करायचं? एका कॅशियरनी मला बँकेतले विचारलं की मी जर पैसे मोजत असताना नामस्मरण केलं आणि पैसे कमी भरले किंवा जास्त दिले गेले तर परमेश्वर ते पैसे देणार आहे का? शक्य आहे का त्याचं सतत स्मरण? उदाहरण दिलंय, यथाव्रज गोपिकाना, येस इट इज पॉसिबल. कशावरून? गोपींनी तेच केलं. गोपी जे जे काम करत होत्या ते सगळं भगवंताच्या आठवणीत करत होत्या. म्हणून सगळ्या भावांमध्ये गोपी भावा एक नवीन भाव सांगितला गेलेला आहे. तो सख्य भावापेक्षा, मधुरा भावापेक्षा, दास्य भावापेक्षा विलक्षण श्रेष्ठ आहे. स्वतंत्र गोपी भाव एक नवीन स्टँडर्ड तयार झालं. कबीर तो म्हणतो, कबीर लोक कबीराची स्तुती करायला लागले की क्या आपकी भक्ती आहे, क्या आपका प्रेम आहे, क्या आपकी रचना आहे, क्या आपका भगवान के प्रति उल्लास है. कबीरा म्हणले, कबीर कबीर क्या कहे जा जमुना की तीर, इक इक गोपी के प्रेम में बहवे कोट कबीर. त्या उद्धवाला सुद्धा फार अहंकार होता. गोपी म्हणजे विकार आहे, प्रेम हा विकार आहे. भक्तीमध्ये ते अडकलेल्या तो विकाराचा आहे. मी कसं ज्ञानी आहे, शांत आहे, निश्चळ आहे. भगवंतानी ठरवलं की याला दाखवून देतो गोपी काय चीज आहे. म्हणून भगवान कृष्णाने आजारी असल्याचं नाटक सुरू केलं. राजकारणी माणसं फार लवकर आजारी पडू शकतात आणि त्यांचा आजार हृदयाचा असतो किंवा डोक्याचा असतो. कृष्ण म्हटलं डोकं फार दुखत आहे, म्हटलं अजिबात उपाय होत नाहीये. नारदाने उद्धवाने विचारलं काय केलं पाहिजे, काय नाही म्हटले, एकच उपाय आहे पण तो काय सांगण्यासारखा नाही. शेवटी सांगितलं की जर एखाद्या भक्ताने त्याच्या पायाची धूळ माझ्या कपाळाला लावली तर माझं डोकं दुखायचं थांबेल, पण तो भक्त नरकामध्ये जाईल. आता उद्धवाने चौकशी सुरू केली, सुरुवात सत्यभावेपासून. त्यांनी मला माझ्या नरकात जाण्याचं काही नाही, पण माझ्या यांच्या कपाळाला मी माझी धूळ अजिबात लागू देणार नाही. सगळ्यांना प्रेम उतू आलं कृष्णाबद्दलच, कोणीच ती धूळ द्यायला तयार नाही. यथाव्रज गोपिकाना, गोपी कृष्णाकडे ज्या भावाने पाहत आहेत त्या भावाने सत्यभामा रुक्मिणी सुद्धा पाहत नाही आहे. तो पुन्हा पुढे येणारच आहे. शेवटी उद्धवाला कृष्णाने सांगितलं एकच तू प्रयत्न करून बघ. गोकुळात दोन भाग म्हटले, गोपी काय म्हणतात, कुणी पायाची धूळ द्यायला तयार नव्हतं, चरण स्पर्शित माती द्यायला तयार नव्हतं. जेव्हा उद्धव गोकुळामध्ये आला सगळ्या गोपी धावल्या, त्यांना माहिती झालं की उद्धवाला म्हणजे कुठली तरी हेड न्यूज, कृष्णाबद्दलची महत्वाची बातमी काहीतरी कळला. आणि कृष्ण आधारित म्हटल्यानंतर सगळ्या व्यथित झाल्या. जेव्हा त्यांनी सांगितलं की उपाय आहे म्हणा अशा प्रकारचा आहे, सगळ्या गोपीने बराबर मातीला पाय लावला, ती माती पदर फाडला, त्या पुरसुंडीमध्ये ती माती घातली, लगेच त्याची गाठ तयार केली आणि त्यातले हे घ्या सगळ्या गोपीने दिलं. उद्धव म्हटलं तुम्हाला माहिती तुम्ही नरकात जाणार आहात. गोपीने प्रश्न विचारला स्वर्ग कृष्णाचा आहे नरक कोणाचा आहे, म्हटले नरक त्याचाच आहे. नाताळी प्रश्न विचारलाय संस्कृत भाषेत देवी निर्मिली मराठी काय चोरी निर्मिली, मराठी त्याचीच आहे, संस्कृती त्याच आहे, प्रकृती त्याच आहे, तेलुगू त्याच आहे, अरेबिक लँग्वेज त्याची आहे, सगळं त्याच त्याची आहे काय दुसरं. असा भाव असेल तर भाषांवर भांडण होतील का, प्रांतांवर भांडण होतील का, हे सगळे तुम्ही आम्ही निर्माण केलेले. त्या शायरने म्हटले मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने एक ही भारत ईरान बनाया. भेद मनुष्य निर्मित है, ईश्वर निर्मित नहीं है. ईश्वराने फक्त भूमी निर्माण केली आहे, आम्ही त्या भूमीचे तुकडे केले, आम्ही त्या भूमीवर संघर्ष उपस्थित केले. कृष्णाचा स्वर्ग आहे, कृष्णाचा नरक आहे, प्रेम त्याचा आहे, द्वेष त्याचाच आहे, तोच आत्मा आहे, तोच माया आहे, तोच जीव आहे, तोच बंधन आहे, तोच मुक्ती आहे. कृष्णाशिवाय या जगात दुसरा आहेच काय, फक्त तो आहे. आणि तोच असेल तर नरक सुद्धा स्वर्ग होऊन जाईल, आणि तो नसेल तर स्वर्ग सुद्धा नरक होऊन जाईल. मग अशा पद्धतीनं सगळीकडे गोपींना कृष्ण दिसतो आणि प्रत्येक कर्म ते त्या भावात करतात. म्हणून गोपींची व्याख्या करताना केलेली आहे गोपी इंद्रिय हे पिबती श्री कृष्ण रसम इति गोपी. गो म्हणजे इंद्रिय, ज्यांची इंद्रिय पी म्हणजे पिबती, ज्यांची इंद्रिय सतत कृष्ण रसाचं पान करत आहे त्यांना गोपी म्हणतात. मया गोपी तदर्पित अखिल आचारता या नियमानुसार नाथ म्हणतात गायींचे दोहन करता माझे स्मरणी असक्तता एवं सर्व कर्मी वर्तता माझ्या विसरण्याची वार्ता विसरल्या या परिबुद्धी मदाकार म्हणून विसरल्या घरदार विसरल्या पुत्र भ्रंतार विसरल्या सुख दुःख द्वंद्व विसरल्या विषय सुख विसरल्या निज व्यापार विसरल्या तहान भूक माझेने एक निज ध्यासे विसरल्या हे परलोक विसरल्या कार्यकारण निश्चयक विसरल्या नामरूप देख माझे ध्यान सुख भोगिता. माझ्या चिंतनामध्ये त्या सगळ्या विसरून गेल्या त्या फक्त मलाच आठवू शकतात. सुंदर शेर आहे गालिबचा, जिसको तुम भूल गए उसे कौन याद करे, जिसको तुम भूल गए उसे कौन याद करे, जिसको तुम याद हो वो और किसे याद करे. ज्याला एकदा कृष्णाची आठवण सुरू झाली तो कृष्णाला विसरून दुसऱ्या कोणाची आठवण करू शकतो. कृष्णापेक्षा इम्पॉर्टंट आहे काय की तेवढ्या वेळापुरतं कृष्णाला विसरावं आणि त्या कोणाची तरी सोमाभिमाची आठवण करावी, तो कृष्णाशिवाय काहीच करू शकत नाही. मग गोपींना ही सगळी कर्म जी आहेत ही कृष्णमय दिसत आहेत, की गायी कृष्ण आहेत, धारा काढणं कृष्ण आहे, दूध देणं कृष्ण आहे, सतत त्या कृष्णाच्याच चिंतनामध्ये. त्या कृष्णाच्या चिंतनात पतीला विसरल्या, कर्मांना विसरल्या, सगळ्या गोष्टी म्हणजे कर्म चालू आहे पण ते कर्म कृष्णमय झालेले. आणि अशा अवस्थेमुळे सगळ्या संतांनी गोपींचं वर्णन केलेलं आहे, सगळ्या संतांनी विरहिणी लिहिलेल्या आहेत, ज्ञानदेवांच्या विरहिणी आहेत, तुकोबांच्या विरहिणी आहेत, समर्थांच्या विरहिणी आहेत, आणि त्या सगळ्या विरहिणीमध्ये एकच दृष्टांत आहे आणि तो म्हणजे गोपींचा आहे. वृंदावने वेणू हा समर्थांचा अभंग आहे किंवा धुनो वाय धुनू धुनू तो ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे वरा वाय धुळू धुळू त्या कान्याचीच आठवण सतत येते आहे. सगळे अभंग अशा प्रकारे गोपींच्यावरती आहेत आणि भगवंतात तर भगवंताने काय म्हटलंय स्वतः भगवान कृष्ण म्हणतात नमाम जानंती मुनयो योगिनश्च कथंचन न च रुद्रादयो देवा यथा गोप्यो विदंती मा. गोपी जरा मला जसं जाणतात तसं मुनी जाणत नाहीत योगी जाणत नाहीत भगवान शंकर सुद्धा मला तसं जाणू शकले नाही. यापेक्षा आणखी कुठलं मोठं सर्टिफिकेट पाहिजे कि स्वतः भगवंत म्हणताय कि मला खऱ्या अर्थाने गोपींनी जाणलेलं आहे आणि कशाच्या द्वारे जाणलं तदर्पित अखिल आचारता तद विस्मरणे परम व्यापुरता. आणि गोपींच प्रेम जे आहे ते ज्ञानमय प्रेम आहे कृष्णतया ध्यानी कृष्णतया आचनी कृष्णतया शयनी कृष्णतया स्वप्नी तटस्थ राहिले सकळ शरीर इंद्रिय व्यापार विसरली. ही त्यांची ज्ञानाची भूमिका असल्यामुळे जेव्हा कृष्ण गोकुळ सोडून निघून गेला गोपी पुन्हा कधी मथुरेला आले नाही. कृष्ण ज्या आनंदात आहे ना त्याच्या आनंदात आपला आनंद आहे. त्यांची भूमिका जी आहे ती ज्ञानाची भूमिका आहे. आणि महत्वाचा मुद्दा जो काल मी सांगितला होता बाळासाहेब बावीसाव्या सूत्रात म्हटलेले आहे तत्रापि न महात्म ज्ञान विस्मृत्य अपवादा न महात्म ज्ञान विस्मृती अपवादा. रुक्मिणी कृष्णावरती प्रेम करते सत्यभामा कृष्णावरती प्रेम करती आहे सत्यवती कृष्णावरती प्रेम करती आहे पण या सगळ्या स्त्रियांच्या डोक्यामध्ये कृष्ण हा पती आहे परमात्मा नाही आहे. कृष्णाकडे ते परब्रह्म म्हणून बघत नाही पती म्हणून बघतात. शेवटी रिलेशन आलं की आला तो प्रश्न. पण गोपी कृष्णाकडे पाहत असताना तत्र अपि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद हा चुकून सुद्धा त्यांना विस्मरण नाही आहे की कृष्ण हा परमात्मा आहे म्हणून. म्हणजे गोपींचं कृष्णावर प्रेम काय म्हणून आहे परमात्मा म्हणून आहे. आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवती असं बृहदा उपनिषदातलं सूत्र आहे की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ते त्याच्यातल्या आत्मस्वरूपावरती आपण प्रेम करत असतो. देवावरती प्रेम नसतं ते प्रेम त्या आत्मस्वरूपावरती असत. गोपींचं कृष्णावरलं जे प्रेम आहे त्यात कृष्णाचं महात्म्य त्यांना अजिबात विस्मरण झालेलं नसतं. बलराम कृष्णावर प्रेम करतोय पण धाकटा भाऊ म्हणून आणि धाकटा भाऊ म्हणून तुझी दादागिरी सुद्धा आहे की माझं ऐकलं पाहिजे. आता कृष्ण प्रत्येक वेळेला त्याला बरोबर टोपी घालतो तो भाग निराळा पण मी मोठा भाऊ आहे हा धाकटा भाऊ आहे यांनी माझं ऐकलं पाहिजे हे त्या नात्यामध्ये आहे. कृष्ण परमात्मा आहे त्या दृष्टीने बलराम बघत नाही त्या दृष्टीने रुक्मिणी बघत नाही सत्यभामा बघत नाही यांनी माझं ऐकलं पाहिजे. टिपिकल पतीपत्नीमध्ये जे पॉझिटिव्हनेस असतो तो पॉझिटिव्हनेस तिथे आपल्याला पाहायला मिळतो. तसं गोपींच्या बाबतीत नाही. कृष्ण जेव्हा निघाला मथुरेला गोपीने त्याला निरोप दिला आणि पुन्हा कृष्ण येत नाहीये गोकुळात म्हणून गोपींची तक्रार नाहीये किंवा कृष्ण येत नाहीये आपण तरी त्याला भेटायला मग किती अंतर आहे असं मथुरे गोकुळ काहीच अंतर नाहीये. रामेश्वर पासून उत्तरेपर्यंत जाणारे लोक होते बद्रीनाथापर्यंत मथुरा गोकुळ काय असं अंतर आहे. पण कृष्ण जवळ असला म्हणजेच कृष्ण आहे का त्याच्याशिवाय दुसरा आहेच काय तोच सगळीकडे आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे सगळीकडे तो व्यापून भरलेला आहे. ही ज्ञानाची भूमिका त्यांची असल्यामुळे कृष्ण हा परमात्मा आहे या भावातच त्या कृष्णाकडे पाहतात. अपवाद म्हणून सुद्धा चुकून सुद्धा तुंडा महाराज देलूकरांनी अपवाद हा शब्दाचा अर्थ कलंक असा केला. कृष्ण हा पुरुष आहे या भूमिकेत त्या कृष्णाकडे कधी पाहत नाही कारण तसं पाहिलं तो गोपींना कलंक लागेल असा कलंक गोपींना कधीही लागत नाही. त्या सतत परमात्मा भावाने आत्मस्वरूपाने त्याच्याकडे पाहतात. याचा परिणाम काय झाला तुकोबा राय म्हणतात गोकुळीच्या लेखा झाले ब्रह्मज्ञान, क्रिया वाचून जप तप, जप तपे काय करावी साधने, जव नारायणे कृपा केली सर्व जाणे, एक विष्णू सात खरा आणि दुसरा नाही नाही। भगवंत जेव्हा प्रकट होतात तेव्हा भगवंताची स्वतः जी अशी एक योगमाया आहे कि त्या योगमायामुळे भगवंत आपलं स्वरूप दुसऱ्याला कळू देत नाही। कुठं भगवंताने गीतेत म्हटलंय, अवजानंती मा मूढा मानुषीम तन्वाश्रितम, मी मनुष्य शरीर धारण केलं आहे म्हणून मूर्ख लोक मला ओळखू शकत नाही। ते ओळखू शकत नाहीत म्हणून मूर्ख नाही आहेत, ते मूर्ख आहेत म्हणून ओळखू शकत नाही। त्यांच्या लक्षात येत नाही मी परमात्मा आहे म्हणून। केव्हा दुर्जनाच्या लक्षात आलं? दुर्जन कायम गवळ्यात पोर म्हणून कृष्णाची उपेक्षा करत राहिला। जेव्हा कृष्णाचं 11व्या अध्यायामध्ये विश्रुत दर्शन घडलं तेव्हा अर्जुनाला पश्चाताप होतो की आजपर्यंत याला मी मित्र म्हणूनच पाहत राहिलो, माझा नातेवाईक म्हणूनच पाहत राहिलो, कारण ते आते मामे भावंड आहेत ना पांडव आणि कृष्ण। त्या कृष्ण आपला मामे भाऊ, आपण त्याचे आते भाऊ, अशाच भूमिकेमध्ये ते आहेत। त्याने सुद्धा कृष्णाकडे परमात्मा म्हणून कधी बघितलं नाही। जेव्हा विश्रुत दर्शन झालं तेव्हा अर्जुनाला मनस्ताप होतो की अरे आपण किती पोरकटपणे त्याच्याशी वागलेलो आहे, किती उर्मटपणे त्याच्याशी व्यवहार केलेला आहे, हा तो प्रत्यक्ष परमात्मा आहे। जसं तुकाराम महाराज म्हणतात ते परब्रह्म विटेवरी, तसा हा प्रत्यक्ष परमात्मा आहे हे अर्जुनाच्या नंतर लक्षात आलं। आणि त्याची ती जी भावना आहे नातेवाईकाची ती अर्जुनाने डोकंवर काढतच राहिलेली आहे। कर्णाला मार म्हटल्यानंतर लगेच ते मारायला तयार झालं नाही, पुन्हा तिचं आर्ग्युमेंट आलंच। शेवटपर्यंत ती नातेवाईकाची भावना आहे, सगळ्या राण्यांची तीच भावना आहे, गोपींची ती भावना नाही। म्हणून कृष्णाचं नाव घेताना राधा कृष्ण म्हटलं जातं, रुक्मिणी कृष्ण म्हटलं जात नाही। गोपींबरोबर कृष्णाचे संदर्भ सांगितले जातात, सत्यभामे बरोबर ते संदर्भ सांगितले जात नाही। पण त्यांची भूमिका जी आहे ती पती म्हणून पाहणं आहे, आणि इथे ह्या त्याचं महात्म्य जे आहे ते न विसरता परमात्मा म्हणून त्याच्याकडे पाहत आहेत। जर गोपींनी तसं पाहिलं नसतं, पती भावाने कृष्णाकडे पाहिलं असतं, पुरुष भावाने कृष्णाकडे पाहिलं असतं, पहिल्या दिवशी ज्या वासनेचा मी उल्लेख केला त्या शारीरिक आकर्षणात जर त्यांनी कृष्णाकडे पाहिलं असतं तर काय झालं असतं? 23व्या सूत्रात म्हटलेलं आहे तद्विहीनम जाराणाम इव, तसं जर पाहिलं नसतं तर त्याच्याशिवाय त्यांचं प्रेम हे जारेसारखं झालं असतं। व्यभिचारी स्त्री एखाद्या परपुरुषाचं चिंतन करते अशा प्रकारचं ते चिंतन झालं पाहिजे, झालं असतं। म्हणून भगवंतामध्ये पुरुष दिसता कामाने पुरुषोत्तम दिसला पाहिजे। क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष भगवंताने 15व्या अध्यायात सांगितलेले आहे। त्याच्यामध्ये पुरुष दिसतात कामाने त्याच्यात भगवंत दिसला पाहिजे। मग त्या भगवत स्वरूपामध्ये त्या पाहत होत्या आणि त्या अवस्थेत त्यांचे सगळेच्या सगळे व्यवहार अखंड चालू होते। पुढे 24व्या सूत्रात म्हटलेलं आहे न अस्त्येव तस्मित सुखम सुखित्वम, हे महत्वाचं सूत्र आहे। त्यात त्यांनी म्हटलेलं आहे गोपींची कृष्णाबद्दल भगवत धारणा असल्यामुळे, कृष्णाचं महात्म्य त्यांना माहिती असल्यामुळे, कृष्णाच्या सुखात आपलं सुख आहे अशी त्यांची धारणा आहे। आपली कल्पना काय असते? ज्याच्यावर आपलं प्रेम आहे असं आपण म्हणतो त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे अशी आपली भूमिका असते। मुलगा चांगला केव्हा आहे दर महिन्याला पैसे पाठवतो म्हणून, नाही पाठवले तर किती आई वडिलांना असं वाटतं की मुलगा आनंदात असणं हा माझा आनंद आहे, मग तो आम्हाला पैसे पाठव किंवा न पाठव, तो आम्हाला विचारो किंवा न विचारो, तो आमच्याशी प्रेमाने वागो किंवा न वागो, तो आनंदात आहे, तो सुखात आहे, त्याच्या सुखात आमचं सुख आहे, असं कधी असत नाही। त्याने विचारलं, त्याने पैसे पाठवले, त्याने चौकशी केली, घेऊन गेला, परत आला, आणला, आला भेटायला, तर तो चांगला आहे, नाही तर तो चांगला नाही। विसरला हो, फार कृतज्ञ झाला, आम्हाला माहिती नव्हतं इतका कृतज्ञ होईल म्हणून. आता हे चित्र बदललं, त्याच्या सुखात आपलं सुख, त्याच्या आनंदात आपला आनंद. गोपींचं म्हणणं आहे कृष्ण मधुरेत आनंदात आहे ना, मग कृष्णाचा आनंद हाच आमचा आनंद आहे. तरी मथुरा सोडून इथे येण्याने जर त्याला दुःख होणार असेल, त्याला वेळ जर नसेल, त्याच्या कामातनं इथं आल्यामुळे त्याला मुमत्व वाढल्यासारखं वाटणार असेल, तर मग कृष्ण इथं नाही आले तरी चालेल. आम्ही कृष्णाच्या चिंतनात आहोत, आम्ही सतत त्याच्या प्रेमामध्ये आहोत. मग ज्याच्यावरती आपण प्रेम करतो आहे त्याचं सुख हे आपलं सुख. वासनात्मक प्रेमात काय असतं, त्याच्याकडनं प्रेमाची अपेक्षा असते, त्याच्याकडनं सुखाची अपेक्षा असते. त्याने सुख दिलं पाहिजे, त्याने सुख दिलं तर तो माझ्यावर प्रेम करतो आहे, त्याने सुख नाही दिलं तर तो माझ्यावरती प्रेम करत नाही. गोपींची तशी भूमिकाच नाहीये, अनकंडिशनल. कुठल्याही प्रकारची कृष्णाकडनं त्यांना अपेक्षा नाहीये. असं कृष्णा वागला तर कृष्ण चांगला, आणि असं नाही वागला तर कृष्ण चांगला नाही, असं त्यांचं कुठली कंडिशनच नाहीये. म्हणून नारदाने परमप्रेमाचं उदाहरण देताना ते उदाहरण दिलंय की गोपींचं प्रेम, कट्ट्या कृष्णावरती प्रेम करताना अशा परम पवित्र भावनेतनं, परमात्म्याच्या भावनेतनं प्रेम करत असतात, आणि आपल्याला त्या कृष्णाशी एकरूप व्हायचं आहे, आपल्याला त्या कृष्णाला जाणून घ्यायचं आहे. तो कृष्ण हे जगताचं खरं स्वरूप आहे, त्या कृष्णाशिवाय जगात दुसरं काही नाहीच आहे. आपला श्वास म्हणजे कृष्ण आहे, आपलं पाहणं म्हणजे कृष्ण आहे, आपलं चालणं म्हणजे कृष्ण आहे, आपलं वागणं म्हणजे कृष्ण आहे, ही त्यांची धारणा आहे. तदर्पित अखिल आचारता, आणि त्या कृष्णाला कधीही विसरत नाही, त्याला कृष्णा त्याच्या विस्मरणच नाही. तो ये तो चितो राम सर्वत्र पाहे, जर सगळीकडे तो नटलेला आहे तो कृष्णाशिवाय आहे का? तोच आहे. म्हणजे नरनाथाने विचारलं रामकृष्णांना, तुम्ही परमेश्वर पाहिला? रामकृष्णांना सध्या मी काय पाहतोय, पाहण्याची क्रिया काय? पाहण्याची क्रिया हेच परमेश्वराचं अस्तित्व आहे. परमेश्वर नसतं तुम्ही पाहू शकलो असतो का? नरेंद्र चक्रवून गेला, त्याने ज्याला परमेश्वर तुम्ही बोलला, रामकृष्णांची बोलण्याची क्रिया काय? आणि सध्या मी कोणाशी बोलतोय? कुठली गोष्ट त्याच्या अस्तित्वाशी होतच नाहीये. म्हणून गीतेच्या दुसऱ्या अध्यायाने म्हटलेलं आहे, पश्यन श्रवण प्रलपन विसृजन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या डोळ्याचं पातळ्यांची जी हालचाल चालू आहे, ही हालचाल सुद्धा परमात्मा आहे. फक्त तो आहे, दुसरं काही नाही. त्याच्याशिवाय अस्तित्वच नाहीये. गोपींचा हा भाव आहे. त्याला कृष्णापासनं आपण वेगळे आहोत असं त्यांना कधी वाटतच नाहीये. सतत कृष्ण आपल्या बरोबर आहे, सगळं कृष्णमय. मग कृष्णाच्या विधानाची वेदना पण नाहीये, उलट त्या कृष्णासाठी नरकात सुद्धा जायला तयार होतात. मग अशा गोपींचं जे प्रेम आहे त्यामध्ये कृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्हाला नरक सुद्धा चालेल, कृष्णाची डोकेदुखी थांबणार असेल तर आम्हाला वाटेल तसे यातना झाली तरी चालतील. कृष्ण बरा असला पाहिजे, त्याला आनंदात राहता आलं पाहिजे, अशा प्रकारची गोपींची धारणा आहे. पुढे 25व्या सूत्रापासनं कर्मयोग, ज्ञानयोग आणि राजयोग या तिघांपेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे सूत्र सांगायला नारद सुरुवात करतील. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रघुनाथ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पाहत आहोत. आज आता 18 श्लोक आहे.

कीर्तितूरे जया वर्णिति वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वहि श्लाघ्यवाणे। हे मना, तू राघवाखेरीस कुणाची आशा धरू नकोस। पहिल्याच चरणात त्यांनी सांगितलं, मना राघवे वीण आशा नको रे। सामान्यतः मनुष्य आपली कुटुंबीय मंडळी, मित्रपरिवार, धनसंपत्ती, सत्ता याचा आधार घेतो, त्याच्या आश्रयावर जगत असतो आणि आपल्याला त्याचा आधार आहे अशी त्याची एक भ्रामक कल्पना असते। पण हा आधार खरा नसतो, एक राघवच खरा आपला आधार आहे। देव माझा मी देवाचा एवढंच खरं, सदा सर्वदा राम सन्निध आहे या समर्थ वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा। रामाची कृपा झाली तर तो कोणत्याही वेळी कुठेही कोणाच्याही रूपात आपल्या सहाय्याला धावून येतो। तो अत्यंत समर्थ असून दयाळू कृपाळू आहे। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी, आपण त्या रामाचे दास होण्यातच आपले खरे कल्याण आहे हे लक्षात घेऊन त्यांचे चरण घट्ट धरावेत। देवाच्या इच्छेनं वर्तावे, देव करील ते मानावे, असं जर झालं तर सहज कृपाळूपणानं आपलं सर्व प्रकारे रक्षण तो राघव करतो। तेव्हा स्तुतिस्तोत्र गायची झाली तर ती त्या राघवाचीच घालावी। मना मानवाची नको कीर्ती तोरे। सामान्यतः आपण आपल्या स्वार्थासाठी, लोभापायी काही व्यक्तींची भरमसाठ स्तुती करतो, त्यांची कीर्ती सर्वत्र व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील असतो। परंतु समर्थ म्हणतात, तू माणसाची कीर्ती गाऊ नकोस। आपल्याजवळ गुणग्राहता दुसऱ्याचे कौतुक करण्याची, त्याला उत्तेजन देण्याची दृष्टी असावी, तथापि वारेमाप स्तुती करण्याची सवय नसावी। कारण माणसांच्या गुणांना मर्यादा आहे, त्यात बदल होण्याचीही शक्यता आहे। राघवाचे गुण मात्र अमर्याद आणि शाश्वत स्वरूपाचे आहेत। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राघवाला प्रसन्न करून, त्याची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची, ते संसारिक गोष्टी प्राप्त व्हाव्या म्हणून नाही करायचं, तर प्रत्यक्ष राघवच आपल्याला आपलासा व्हावा, त्याची प्राप्ती व्हावी या एकमेव दुर्दम्य इच्छेनं, उत्कटतेनं त्याला अळवायचं आहे। जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे। ज्या राघवाचं गुणवर्णन वेदशास्त्र पुराणं आजपर्यंत करत आली आहेत, त्याचंच वर्णन आपणही करणं योग्य आहे। राघवाचं वर्णन करणं हे आत्महिताचं आहे। त्याच्याच कृपेनं आपण प्रकृतीच्या पलीकडील जो पुरुष आत्मा, त्याचे ज्ञान करून घेऊ शकतो आणि आपला जन्म सार्थकी लावू शकतो। म्हणून म्हटलंय, मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया मादा देवकाते यांची गीतरचना असलेलं, संगीतकार राम किंकर यांच्या संगीतरचनेतलं हे गीत. स्वर आहे मल्लेश यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिरी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोताओं, आप सुनते हैं संत मीराबाई की भक्ति रचना. संगीत और स्वर है किशोरी अमोणकर जी का.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

व्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा कर कमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचं.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आजचं नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र। आजचं दिनविशेष जाणून घेऊयात। आज अशून्य शयन व्रताचा दिवस आहे। करवीर इथल्या छत्रपती श्री राजाराम महाराजांची आज जयंती आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. ब्रह्म हेच एक सत्य तत्व आहे असं उपनिषदांच्या आधारे शंकराचार्यांनी सिद्ध केलं आहे. हे सिद्ध करीत असताना या संदर्भात त्यांनी जीव आणि जगत त्याचप्रमाणे बंध आणि मोक्ष यांचा विचार मुख्यतः केला आहे. चार्वाक किंवा जडवादी नास्तिक यांच्या देहात्मवादी तत्वज्ञानाशिवाय इतर सर्व भारतीय तत्वज्ञान मोक्षवादी आहेत. तसंच शांकर तत्वज्ञानही मोक्षवादी आहे. त्यामध्ये मोक्ष हे मुख्य ध्येय मानून त्यानुसार इतर सर्व विचार मांडलेले आहेत. या तत्वज्ञानाचा म्हणजे ब्रह्मसाक्षात्काराचा अधिकारी त्याला मुमुक्षु म्हटलं जातं. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा. तो साधन संपन्न म्हणजे ज्ञानाचा अधिकारी असला पाहिजे. त्याकरता साधन चतुष्टय सांगितली आहेत. ती अशी, पहिलं नित्यानित्य वस्तू विवेक, म्हणजेच नित्य वस्तू कोणती आणि अनित्य वस्तू कोणती यांच्यातला भेद स्पष्टपणे समजणारा. दुसरं साधन आहे इहामूत्र फलभोगा विराग, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक फलांचा म्हणजे सुखांचा उपभोग घेण्यासंबंधी विराग म्हणजे अनिच्छा असणारा. तिसरं साधन शमदमादी षटक संपत्ती, म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा यांची प्राप्ती करणारा. आणि चौथं मुमुक्षुत्व, म्हणजे संसार बंधातून मुक्त होण्याची दृढ इच्छा असणारा. ही साधन चतुष्टय करणारा मानव हा साधन संपन्न म्हणजे ज्ञानाचा अधिकारी होतो आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गावर जाऊ शकतो.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

किती सोपा पर्याय दिलाय की दिवस आणि रात्र अहोरात्र मिळून 21,600 श्वास होतात. त्याचे दिवसाचे 12 तास घेतले तर 10,800 श्वास होतात. आणि शास्त्र काय सांगतं की एक नाम त्या श्वासाबरोबर अंतःकरणपूर्वक घेतलं तर 100 नाम घेतल्याचं पुण्य त्या एका नामात आहे. वरची 2 शून्य उडवून टाकली आणि 108 घ्यायला सांगितलं की माळ घ्या आणि 108 जप करा. संबंध दिवस रात्र केलेल्या जो काही ईश्वराचं नाम आहे किंवा स्मरण आहे किंवा जप आहे त्याच्या थोडीचं आहे. हे इतकं सोपं दिलं तर आपण मात्र ती माळ जी आहे ती भरा भरा खेचतो. त्यातल्या त्यात रामाचं नाम कोणतं तर 2 अक्षरी राम. की तो एकदा 3 मिनिटाला ती आपण म्हणतो माझी माळ मला 1.5 मिनिटात घेता येते असं पण पुन्हा बोलताना माणूस म्हणतो की मी एक माळ घेतली किती वेळ लागतो 1.5 मिनिटात झाली. त्यांनी सांगितलं की हे अशा प्रकारे सर्व उपासनेला पर्याय आहेत पण भावाच्या शुद्धीला अंतःकरणातल्या श्रद्धेला आणि मनापासून केलेल्या नियमाला मात्र काही पर्याय नाही आहेत. ते जसेच्या तसे पाळावे लागतील. आणि त्यांनी सांगितलं की षष्ठी आणि सप्तमीला जो नियम आणि व्रताचं पालन करतो त्या त्याच्याकडून सूर्याचं भक्तिपूर्वक पूजन होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरं षष्ठी आणि सप्तमीला जो दिवस रात्र अहोरात्र म्हणजे आपल्या एकादशीसारखा उपवास करतो त्यालाही सूर्याच्या कृपेने परमगती प्राप्त होते. सूर्याच्या उपासनेतली एक वेगळी उपासना सांगितली त्यांनी की रविवारी सप्तमी आली तर त्या सप्तमीला विजया सप्तमी असं म्हणतात. आणि त्या सप्तमीच्या दिवशी जर सूर्याची उपासना केली किंवा त्या रविवारी जर सूर्याची उपासना केली त्या दिवशी जर श्राद्ध म्हणजे श्रद्धेनी श्रेष्ठांचं स्मरण केलं आणि सूर्याचं जर यजन केलं तर जे अभीष्ट फल आहे त्याची प्राप्ती होते. सूर्याचं मंदिर जे आहे ते रंगवण्याकरता जर पिवळा पांढरा किंवा लाल रंग दिला आणि ते जर रंगवलं तरीसुद्धा जे पाहिजे ते प्राप्त होतं. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या म्हणजे पर्याय उपासनेला दिलेत. आणि त्यांनी एक फार वेगळा पर्याय दिला. त्यांनी सांगितलं सूर्याकरता दीपदान करावं. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की रस्त्याच्या आता परिस्थिती बदलली आता रस्त्यावरचे दिवे बदलले आता हे असे दिवे रस्त्यावर काही उपयोगाला येणार नाहीत पण त्यांनी चौकाचौकात दिवे लावून द्यावेत कुठल्याही प्रकाराने दीपदान करावं. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत की कधी आपल्याकडे आपण पाळतोच आपल्याला काही नव्यांनी सांगायला पाहिजे असं नाही पण अलीकडची मुलं आता कुठल्याही समारंभामध्ये दीप प्रज्वलनानी कार्यक्रमास सुरुवात होईल एक दीप प्रज्वलन करतो दुसरा फुंकर घालून बंद करतो. त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकाराने फुंकर घालून दिवा बंद करू नये. आपण दिवा शांत करतो मग असं वाऱ्यानी काढता त्याला पर्याय पाहिजे काहीतरी नाही तर ती सगळी मेणबत्ती संपेपर्यंत तो दिवा चालू राहील. त्यामुळे त्यांनी म्हटलंय कुठल्याही प्रकारच्या दीपाचं चौर्य कोणी करू नये. म्हणजे कदाचित चोरांच्या एथिक्समध्ये असू शकेल कारण संस्कृतामध्ये नाटकांमधून सुद्धा चोरांच्या एथिक्स काय आहेत त्या सांगितल्या की चोर काय काय चोरत नाहीत आणि चोर केव्हा केव्हा चोरीला कुठे कुठे जातात ते पण त्यांनी सांगितलं. तर त्यांच्याही मध्ये असू शकेल कदाचित की दिवे चोरायचे नाहीत काही झालं तरी. आणि त्यांनी इथे म्हटलंय की जो दिवा पेटलेला आहे तो दिवा कुणी चोरू नये आणि पेटता दिवा कधीही विझवू नये. त्याचा दोष त्यांनी काय सांगितलाय की जो अशा प्रकारे करतो तो दृष्टीहीन होतो. हां त्यांनी त्याचं हे मोठं अवघड सांगितलंय. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे विजया सप्तमी करणं हे आदित्य व्रत आहे. आणि मग त्यांनी अनेक प्रकारांनी त्याची वर्णनं केली की सूर्यस्नान कसं करावं त्याची पूजा कशी करावी त्याच्या देवळांमध्ये आता जसं आपल्याकडे करतो तसं घंटा देणे सूर्याला छत्र चामर चांदवे त्याची पुष्कळ अनेक प्रकारांनी त्याची उपासना करावी. म्हणाले अशा प्रकारे निरनिराळ्या उपासनांच्याबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की सूर्याची उपासना करताना आम्हाला मोक्ष प्राप्त करायचा आहे तर सूर्य उपासनेतून आम्ही मोक्ष कसा प्राप्त करून घ्यावा आणि त्याकरता कोणत्या देवतेचं पूजन करावं आणि त्यामुळे स्वर्गाची अक्षय्य प्राप्ती ज्याच्यातून होते असा मोक्षाचा भागी होणारा किंवा मोक्षाला प्राप्त करून देणारा असा आम्हाला साधना अनुष्ठानाचा प्रकार आपण वर्णन करून सांगा. तर तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की सकाळी सूर्याचा उदय झाल्यानंतर जो आमचा अंधकार दूर करून देतो
यासारखी दुसरी देवता नाही, जो आधी अंतरहित आहे, जो सनातन पुरुष आहे, जो अविनाशी आहे. आता बघा, आपण पहिल्यांदा जे सूत्र सांगितलं ना की जी आपली इष्टदेवता आहे ती परब्रह्मच आहे असं म्हणून त्याची उपासना करायची, की सूर्यदेवता जी आहे त्या तिच्या आदित्य मंडलामधला जो परमपुरुष आहे जो तिथे निवास करतोय ते साक्षात परब्रह्मच आहे. की यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, की त्याचं परमात्म्याचं जे कल्याणतम रूप आहे ते बघायला मिळावं ही जी अपेक्षा केली आहे ती देवता सूर्यमंडलात आहे. आणि म्हणून सूर्य कसा आहे त्याचं वर्णन ब्रह्मदेव करतात, म्हणाले तो आदिअंतरहित आहे, तो सनातन पुरुष आहे, तो अविनाशी आहे. ह्या किरणांनी प्रचंड असं रूप धारण करून तो तीनही लोकांना उष्णता देणारा आहे. सगळ्या देवता याच्यापासून निर्माण झालेल्या आहेत. सगळ्या तप्त होणाऱ्या गोष्टींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सूर्य आहे, सगळ्यांचा स्वामी आहे, सगळ्यांचा पालक आहे, जीवसृष्टीचा संहार करणारा आणि निर्माता आहे, आणि त्याचबरोबर तोच विधाता आहे, तोच वर्षाव म्हणजे पाऊस देणारा, वृष्टी करणारा तोच आहे, सर्व भूतांचं आदिकारण तोच आहे, तो कधीही क्षीण होत नाही. त्याचं जे मंडल आहे ते अक्षय्य आहे. हा पितरांचाही पिता आहे आणि हा देवतांचाही देवता आहे. याचं जे स्थान आहे ते अढळ आहे आणि हा कधीही खाली पडतो, म्हणजे ही देवता आपल्या स्थानावर राहत नाही असं होत नाही. आणि त्यामुळे ही सगळी सृष्टी निर्माण करणारा हा जो सूर्य नारायण आहे तो सगळ्यांच्या ठिकाणी त्यांनी नावं घेतली आहेत. राजा जनकासारखे गृहस्थ योगी, बालखिल्ले आदी ब्रह्मवादी महर्षी, व्यास आदी वानप्रस्थ ऋषी असे जे आहे किंवा संन्यास घेण्याला योग्य असलेले असे जे आहेत त्यांनी कुठे प्रवेश केलेला आहे, त्या सगळ्यांनी आदित्य मंडलामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्या पुढचं आणखीन एक दाखला दिला, तो म्हणजे व्यासजींचे पुत्र शुकाचार्य हेही त्या आदित्य मंडलामध्ये जाऊन निवास करतायत असं त्यांनी सांगितलं. आणि ती मोक्षाचं स्थान आहे, त्यामुळे सतत भगवान सूर्याची आराधना करावी, कारण भगवान सूर्य हा संबंध जगताचा माता आहे, पिता आहे, गुरु आहे, तोच सगळं काही आहे. हा असा अव्यय परमात्मा असलेला सगळ्या प्रजापतींना आणि नाना प्रकारच्या प्रजांची सृष्टी निर्माण करणारा 12 विभागामध्ये आपल्या स्वतःला विभाजित करून आता प्रत्यक्ष सूर्याचं स्वरूप सांगायला सुरुवात केली. 12 प्रकारामध्ये विभाजित करून घेतो. हा आदित्य प्रकट होतो 12 प्रकारे, कसा त्याचं वर्णन केलंय. इंद्र, धाता, पर्जन्य, त्वष्टा, पूषा, अर्यमा, भग, विवस्वान, विष्णू, अंशुमान, वरुण आणि मित्र या 12 रूपांनी तो प्रकट होतो. आता हा ह्या 12 रूपांनी ह्या संबंध विश्वाला व्यापू नये, म्हणून हे जे 12 आदित्य आहेत ना ते हे 12 आदित्य आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आणि ह्या 12 आदित्यांचा स्वामी म्हणजे जी देवता आम्ही उपासना करतो ती विष्णू देवता आहे. आणि सूर्य ही पंचमहाभूतामधली अग्निदेवता आहे आणि त्या अग्निदेवतेच्या ठिकाणी त्या विष्णूची स्थापना केलेली आहे आकाशमंडलामध्ये आहे म्हणून. आणि म्हणून ते म्हणतात ह्या भगवान आदित्याची जी पहिली मूर्ती आहे त्याचं नाव इंद्र आहे. तो देवराज पदावरती प्रतिष्ठित आहे आपल्याला माहितीच आहे आणि तो देवाच्या शत्रूंचा नाश करणारा आहे. ह्या भगवान सूर्यनारायणाचा दुसरा विग्रह, विग्रह म्हणजे वेगळं रूप, मूर्ती म्हणाले ती काय आहे, त्याचं नाव धाता आहे, जो प्रजापतीच्या पदावरती बसलेला आहे आणि नाना प्रकारची प्रजा जो निर्माण करतो. सूर्यदेवाची तिसरी जी मूर्ती आहे ती पर्जन्य नावाने विख्यात आहे, ती साक्षात म्हणजे ढगांच्या मध्ये जाऊन वर्षाव करणारी आहे किरणांच्या द्वारा. आणि चौथा जो आहे तो त्वष्टा आहे, तो सगळ्या वनस्पती आणि औषधींच्या मध्ये राहतो. झाडं वाढणारच नाहीत, झाडं उगवणारच नाहीत सूर्याचे किरण जर आले नाहीत तर, त्यामुळे तो त्वष्टा आहे. त्याची पाचवी मूर्ती पूषा नावाने प्रसिद्ध आहे, अन्नामध्ये आहे आणि तो सगळ्या सृष्टीचा विस्तार करणारी आहे. सूर्याची सहावी जी मूर्ती आहे तिला अर्यमा असं म्हटलेलं आहे, ती वायूच्या सहाय्याने संपूर्ण देवतांच्यामध्ये स्थित राहत. सगळ्या देवता म्हणजे आमच्या देहामध्ये सुद्धा ज्या सगळ्या देवता कार्यकारी आहेत त्या पण 33 देवता आहेत. आणि त्या देवता कार्यकारी कुणामुळे होतात, तर 5 प्राणांमुळे. मुख्य प्राण आहे, पण प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान
या पाच प्राणांच्या विभाजनामधून हे पाच प्राण आमच्या देहात कार्यरत आहेत. आणि म्हणून ते सांगतात हा जो वायू आहे ह्या वायूला आपल्याकडे मातरिश्वा वायू असं म्हटलंय, की तो मातरिश्वा वायू जो आहे तो ह्या सर्वत्रांच्या मध्ये विहार करून तो या सगळी जीवन जी आहे ती चालवतो. मानवाचं जीवन चालवतो, त्या पशुपक्ष्यांचं जीवन चालवतो, वनस्पतींचं जीवन चालवतो. आणि म्हणाले भानूचा म्हणजे सूर्याचा सातवा विग्रह जो आहे तो भग नावाने विख्यात आहे. तो ऐश्वर आणि देह धारण करणाऱ्यांच्या मध्ये राहिलेला आहे. कसा? ऐश्वर रूपाने राहिलेला आहे. आम्हाला मिळणारं आयुष्य ऐश्वर जे आहे ते ह्या भगाचं स्वरूप आहे. म्हणून भगवान षडगुण ऐश्वर्याने युक्त आहेत. तर हा जो भग आहे आमच्या देहामध्ये राहतो, कसा राहतो? त्या देहाला स्थिर ठेवणारा आहे. म्हणून सूर्याचं दुसरं स्थान आमच्या देहामध्ये कोणतं आहे? तर हृदय आहे. तो हृदयाचा स्वामी आहे. तो जसा दक्षिण नेत्रामध्ये स्थित आहे तसा तो हृदयाचा स्वामी आहे. त्यामुळे ज्याला हृदरोगाचा त्रास आहे त्यांनी सूर्याची उपासना जरूर करावी, त्यांनी गायत्रीची उपासना जरूर करावी, त्यांनी सौर सूक्त रेकॉर्ड करून घेऊन आपल्या घरामध्ये अखंड वाजवून त्याच्यापुढे भांड्यामध्ये पाणी ठेवून त्या पाण्याचं त्या जलाचं प्राशन करावं. त्याचे लाभ अतिशय आहेत. सौर सूक्ताचे लाभ हृदयविकाराला पुष्कळ होतात. सूर्याची उपासना ही हृदयाच्या विकारावरती उत्तम अशी उपासना आहे. आणि म्हणून सूर्यदेवाची जी आठवी मूर्ती आहे ती विवस्वान अशी आहे. ती अग्नीमध्ये स्थित होऊन आम्ही जीवानी जे खाल्लेलं आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता असं ज्याचं वर्णन करतो ते आमच्या अन्नाचं पचन करणारी दैवत आहे. नंतर त्याची नववी मूर्ती आहे ती विष्णू नावाने विख्यात आहे. आणि ती म्हणाले देव आणि शत्रू, जे देवतांचे जे शत्रू असतात त्या देवशत्रूंचा नाश करणारी आहे आणि त्या नाशाकरता वेगवेगळे अवतार घेणारी आहे. म्हणून विष्णूचे दशावतार आपण म्हणतो. मत्स्य कुर्म वराह वगैरे जे विष्णू अवतार घेतात तर ते हे नवं रूप आहे सूर्याचं. आणि सूर्याची दहावी मूर्ती ही अंशुमान आहे जो वायूमध्ये प्रतिष्ठित होऊन सगळ्या प्रजेला आनंद देणारा आहे. म्हणजे आत्ताची ही जी थंडी आहे आज जरा कमी झाली आहे पण मध्ये मागचे तीन चार दिवस इतका तिने त्रास दिला, दिवसा ऊनच नाही, म्हणजे थंडी रोगट झाली. दिवसा जर सूर्याने प्रकाश दिला असता तर त्या थंडीची मजा आली असती, पण ती मजा देणारी थंडी नव्हती, ती रोगट थंडी होती, हैराण करणारी थंडी होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तो या वायूमध्ये प्रतिष्ठित होऊन लोकांना निसर्गाचा आनंद देणारा आहे, या पाचही प्राणांमध्ये प्रतिष्ठित होऊन आरोग्याचा आनंद देणारा आहे, या पाचही प्राणांमध्ये प्रतिष्ठित होऊन प्राणायामाच्या माध्यमातून समाधीचा आनंद देणारा आहे. सगळ्या प्रकारे आनंद देणं हे त्याचं काम आहे. आणि म्हणून म्हणाले सूर्याचं जे अकरावं रूप आहे ते वरुण नावानी प्रसिद्ध आहे. आणि हा ही जी वरुण देवता आहे ती वरुण देवता नेहमी जलामध्ये राहते आणि प्रजेचं पोषण करते. बारावा जो सूर्याचा अवतार आहे किंवा जो विग्रह आहे मूर्ती आहे स्वरूप आहे त्याचं नाव मित्र आहे. आणि म्हणाले हा जो मित्र आहे तो सगळ्या लोकांचं हित करण्याकरता चंद्र नावाच्या नदीच्या तटावरती राहून तपश्चर्या करतो आहे. आणि परमात्मा सूर्यानी अशा प्रकारच्या 12 मूर्तींचा आश्रय केलेला आहे आणि याच्या मार्फत तो जगाचा व्यापार करतो किंवा सगळ्या जगामध्ये व्याप्त होऊन राहतो आणि ह्या सगळ्या जगाचं पालन पोषण करतो. मग कसा उगम कसा झाला आणि तिथली तीर्थक्षेत्र कशी निर्माण झाली वर्णन आपल्यापुढे करताना आपल्याला आश्चर्य वाटेल. त्यांनी असं म्हटलंय की गोदावरीचा जो प्रवास आहे तो त्या ब्रह्मगिरीपासून राजमहेंद्रीपर्यंतचा तो जवळजवळ 1000 महिलांचा प्रवास आहे. आणि 1000 मैल त्याच्यापेक्षा खरं अधिक आहे पण आपण जास्तीत जास्त 1500, कारण एक योजनं म्हटलं 200 योजनं म्हटलं की एक योजन म्हणजे 8 मैल, 8 × 16 म्हणजे 1600 महिलांचा तो प्रवास आहे. त्यांनी सांगितलं एवढ्या त्या तिच्या किनाऱ्यावरती 3.5 कोटी तीर्थक्षेत्र आहे. एवढी तीर्थक्षेत्र निर्माण झाली आहेत. ती गंगेपेक्षा पुरातन आहे. गंगेच्या आधी गोदावरीचा जन्म आहे. ती गंगेची मोठी बहीण आहे. आता आपण पुढे बघताना तो सगळा तिचा इतिहास पाहूच. पण त्यांनी असं म्हटलं इथे की जी तीर्थक्षेत्र आम्ही वर्णन केली आहेत
ती गोदावरीच्या किनाऱ्यावरची आहेत. ती गोदावरीच्या किनाऱ्यावर कोणती तीर्थक्षेत्र निर्माण झाली. आता इथे एका कथेनी किंवा एका तीर्थक्षेत्रानी इथे सुरुवात केली आहे आणि त्याला पुरुषोत्तम तीर्थ असं म्हटलं आहे. आणि ते जे पुरुषोत्तम क्षेत्र आहे ते क्षेत्र मोठं पवित्र आहे आणि त्या क्षेत्राचं वर्णन आता सत्ययुगातली कथा असल्यामुळे किंवा ही सगळी घटना सत्ययुगापासून आलेली असल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही की हे नेमकं आज कोणत्या क्षेत्राला हे पुरुषोत्तम तीर्थ म्हणावं किंवा क्षेत्र म्हणावं. तर त्याची ही सत्ययुगातली कथा आहे असं म्हणून ते सुरुवात करतात की सत्ययुगामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. तो इंद्रासारखाच पराक्रमी होता आणि तो राजा त्याच्या मनात एकदा असं आलं की आता हा राजा कोणत्या भागातला, तो माळवा उज्जैनमधला राजा आहे आणि तिथे त्याला असं वाटलं की आपण काही करावं पण ईश्वराची उपासना करावी. तर ती उपासना कशी करावी, कुठे जावं, वर्णन केलं आहे त्यांनी त्यांच्या बाजूनी म्हणजे पुराणांनी की वा उज्जैन म्हणजे तुम्ही काय समजावं. तर त्यांनी सांगितलं इथे या नगरीला लागून क्षिप्रा नदी वाहते, त्यामुळे आपले काय म्हणायचं त्या त्या स्थानाचे दाखले देत ते पुढे जातात की आपल्याला खात्री पटते की आजच्या काळामध्ये हे असंच आहे. म्हणजे आपण म्हणतो तेच उज्जैन आहे किंवा आजही उज्जैनीच्या इथे आपल्याला वाटतं तीच परिस्थिती आहे. म्हणाले ती क्षिप्रा नदी वाहते, इथे जनार्दनाचा निवास आहे आणि ह्या राजाला असं वाटलं की आपण काही करावं पण भगवंताची म्हणजे श्रीहरीची आराधना करावी हा निश्चय त्या राजानी केला. आणि आता जायचं कुठे, तो निघाला त्याची सगळी सेना आणि नगरीतले काही लोक असे घेऊन तो पुढे निघाला. सैनिक आहेत, हत्यार आहेत, सगळी काही व्यवस्था आहे, त्याच्या अंतःपुरातल्या सगळ्या स्त्रिया आहेत बरोबर, सगळेजण अगदी वस्त्र आभूषण अलंकार वगैरे लिहून एखादी मोठी मिरवणूक जावी तसे मोठ्या समारंभांनी सगळे निघालेले आहेत. आणि हे सगळे दक्षिण समुद्राच्या तीरावरती जाऊन पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्या समुद्राचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी थोडा काळ निवास केला आणि राजाला असं वाटलं की आता ह्या स्थानाचं जे महत्त्व विशेष आहे तर काय महत्त्व आहे आपल्याला समजून घ्यावं. आता हे महत्त्व सांगताना कुणी कुणाला सांगितलं, तर वासुदेवानी लक्ष्मीला सांगितलं. हा जो संवाद आहे तो संवाद या पुराणांनी पुढे घेतला. सांगणार सगळा ब्रह्मदेवच आहे कारण हे पुराणच ब्रह्मपुराण आहे, त्यामुळे यातला प्रमुख वक्ता ब्रह्मदेव आहे, ऐकणारे सगळे मुनीजन आहेत. आणि त्या दोघांनी काय सांगितलं किंवा ते दोघे काय बोलले म्हणजे मुनीजन आणि ब्रह्मदेव ह्या दोघांच्यातला जो संवाद आहे तो संवाद रोमहर्षणानी त्या यज्ञाच्या समयी बाकीच्या ऋषीगणांना किंवा प्रश्न विचारणाऱ्यांना सांगितला आहे. असं प्रत्येक पुराणाचं आहे की मूळ हा संवाद कोणाचा, तो मग नंतर कुणी कुणाला सांगितला, मग तो संवाद शेवटी कुणाकडून कुणाकडे पोचला, अशा त्या सगळ्या जोड्या आहेत की वक्ता आणि श्रोता, गुरु आणि शिष्य, अशी जशी परंपरा तशी पुराणांची वक्ता श्रोता परंपरा आहे. त्याप्रमाणे ते इथे म्हणतात की भगवती लक्ष्मीनी एकदा वासुदेवाला विचारलं की मला असा प्रश्न उपस्थित झालेला आहे की या अशा मर्त्य जगामध्ये या पृथ्वी तलावरती स्वर्ग कशामुळे मिळेल. तर तेव्हा लगेच वासुदेवानी सांगितलं की तिथे एक पुरुषोत्तम नावाचं क्षेत्र आहे, ते दक्षिण समुद्राच्या तीरावरती आहे, त्या ठिकाणी एक महान वृक्ष उभा आहे आणि त्या वृक्षाच्या सहवासामध्ये जर मनुष्याने तप केलं तर त्याला स्वर्गाची मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणाले एकदा असं झालं की धर्मराज यमानी श्रीहरीची एक फार सुंदर म्हणजे आपण असं म्हणू की नीलमण्याची म्हणजे जो शनीचा खडा आहे निळा, त्या नीलमण्याची फार मोठी सुंदर प्रतिमा बनवली होती. पण ती प्रतिमा जी आहे ती इतकी आवडली आणि त्यावेळी ती प्रतिमा कदाचित कुणी घेऊन जाईल आणि म्हणून त्यांनी ती बनवलेली जी प्रतिमा आहे ती भगवान श्रीहरीची प्रतिमा ही लपवून ठेवली गेली म्हणाले. आता एवढा त्यांनी त्याच्याबद्दलची माहिती सांगितली आणि पुढे सांगितलं की इथे एक नदी याच ठिकाणी ह्या क्षेत्रावर जी निघालेली आहे त्या नदीचं नाव म्हणाले की स्वित्रोत्पला असं तिचं नाव आहे. ती पापाचा नाश करणारी गंगेसारखी पवित्र नदी आहे आणि जे ह्या नद्यांच्यामध्ये महानदी म्हणून प्रसिद्ध आहे. आता इथे जो मोठा वृक्ष आहे सनातन त्याला वटवृक्ष असं म्हणतात म्हणाले.
आणि त्या इंद्रनील मण्याची बनलेली जी प्रतिमा आहे ती भगवंतांनी जी लपवलेली आहे ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी त्या राजा इंद्रद्युमांनी इच्छा केली. आता त्याला आता हे आपल्याला मी म्हटलं तसं की हा संवाद आहे, हा संवाद आता ब्रह्मदेवाकडून मुनींना ऐकायला मिळाला आणि आता त्या संवादामध्ये ती कथा आता सत्ययुगातली या पुराणामध्ये सांगितली जाते आहे. म्हणजे कथेत कथा, कथेत कथा जावी किंवा वक्त्यानी वक्त्याला तसं. आता पुढे पुन्हा म्हटलं की आता ही कथा जेव्हा वासुदेव लक्ष्मीची त्या इंद्रद्युम्नांनी ऐकली तेव्हा त्याला असं वाटलं की भगवंताची ती मूर्ती आपल्याला मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्या मूर्तीच्या इच्छेने त्या ठिकाणी भगवंताचं एक सुंदर मंदिर निर्माण केलं आणि त्यांनी अनेक राजांना त्या ठिकाणी बोलावलं. त्यात कलिंग राजा आहे, उत्कल राजा आहे, कोसल राजा आहे आणि या क्षेत्रामध्ये अश्वमेध यज्ञ केला आणि हे भगवान विष्णूचं जे मंदिर आहे त्याचं भव्य असं उभं केलं. त्याचा असा जो निश्चय आहे तो यथासांग पार पडला. आता त्या राजा इंद्रद्युम्नांनी भगवंताची स्तुती केली आणि तो विष्णूला म्हणाला की भगवंता आता तू मला आवडलेली त्या इंद्रनील मण्याची मूर्ती सापडावी याकरता तूच कृपावंत हो, कारण शेवटी ती तूच लपवून ठेवलेली आहेस आणि ती कुठे ठेवली आहे मला माहिती नाही. आणि म्हणून त्यांनी पुष्कळ स्तुती केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याची सगळ्या कामना पूर्ण केल्या आणि ते म्हणाले की हे बघ मी

तो वृक्ष तू पूर्णपणे नष्ट कर, तोडून टाक, आणि तुला तिथे एक दिव्य वस्तू दिसेल आणि मग जे घडेल ते तू बघ असं त्यांनी सांगितलं. आणि तू दिव्य प्रतिमा तयार कर. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी तो राजा त्या समुद्राच्या तटावर गेला. त्यांनी तो तेजस्वी महावृक्ष पाहिला. खूप उंच आहे, खूप सनातन आहे, जुना आहे, पुराण आहे, त्याच्या पारंब्या लोंबत आहेत. आणि तिथे त्यांनी पाहिलं की ते सगळं तोडून टाकल्यानंतर त्या वृक्षाच्या खोडात त्यांनी एक अद्भुत वस्तू पाहिली. म्हणजे त्या ठिकाणी दोन व्यक्ती त्यांनी पाहिल्या. त्या दोन व्यक्ती ज्या आहेत त्या विश्वकर्मा आणि भगवान विष्णू असे ते दोघे त्या ठिकाणी आहेत. आणि दोघांनी ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

श्रोतेहो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पाहत आहोत. आज आता 18वा श्लोक आहे.

तूरे जयावर्णिति वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वहि श्लाघ्यवाणे। हे मना, तू राघवाखेरीस कुणाची आशा धरू नकोस। पहिल्याच चरणात त्यांनी सांगितलं, मना राघवे वीण आशा नको रे। सामान्यतः मनुष्य आपली कुटुंबीय मंडळी, मित्रपरिवार, धनसंपत्ती, सत्ता याचा आधार घेतो, त्याच्या आश्रयावर जगत असतो आणि आपल्याला त्याचा आधार आहे अशी त्याची एक भ्रामक कल्पना असते। पण हा आधार खरा नसतो, एक राघवच खरा आपला आधार आहे। देव माझा मी देवाचा एवढंच खरं, सदा सर्वदा राम सन्निध आहे या समर्थ वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा। रामाची कृपा झाली तर तो कोणत्याही वेळी कुठेही कोणाच्याही रूपात आपल्या सहाय्याला धावून येतो। तो अत्यंत समर्थ असून दयाळू कृपाळू आहे। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी, आपण त्या रामाचे दास होण्यातच आपले खरे कल्याण आहे हे लक्षात घेऊन त्यांचे चरण घट्ट धरावेत। देवाच्या इच्छेनं वर्तावे, देव करील ते मानावे, असं जर झालं तर सहज कृपाळूपणानं आपलं सर्व प्रकारे रक्षण तो राघव करतो। तेव्हा स्तुतिस्तोत्र गायची झाली तर ती त्या राघवाचीच घालावी। मना मानवाची नको कीर्ती तुरे। सामान्यतः आपण आपल्या स्वार्थासाठी, लोभापायी काही व्यक्तींची भरमसाठ स्तुती करतो, त्यांची कीर्ती सर्वत्र व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील असतो। परंतु समर्थ म्हणतात, तू माणसाची कीर्ती गाऊ नकोस। आपल्याजवळ गुणग्राहता दुसऱ्याचे कौतुक करण्याची, त्याला उत्तेजन देण्याची दृष्टी असावी, तथापि वारेमाप स्तुती करण्याची सवय नसावी। कारण माणसांच्या गुणांना मर्यादा आहे, त्यात बदल होण्याचीही शक्यता आहे। राघवाचे गुण मात्र अमर्याद आणि शाश्वत स्वरूपाचे आहेत। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राघवाला प्रसन्न करून, त्याची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची, ते संसारिक गोष्टी प्राप्त व्हाव्या म्हणून नाही करायचं, तर प्रत्यक्ष राघवच आपल्याला आपलासा व्हावा, त्याची प्राप्ती व्हावी या एकमेव दुर्दम्य इच्छेनं, उत्कटतेनं त्याला अळवायचं आहे। जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे। ज्या राघवाचं गुणवर्णन वेदशास्त्र पुराण आजपर्यंत करत आली आहेत, त्याचंच वर्णन आपणही करणं योग्य आहे। राघवाचं वर्णन करणं हे आत्महिताचं आहे। त्याच्याच कृपेनं आपण प्रकृतीच्या पलीकडील जो पुरुष आत्मा, त्याचे ज्ञान करून घेऊ शकतो आणि आपला जन्म सार्थकी लावू शकतो। म्हणून म्हटलंय, मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया मादा देवकाते यांची गीतरचना असलेलं, संगीतकार राम किंकर यांच्या संगीतरचनेतलं हे गीत. स्वर आहे मल्लेश यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
3: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे 3 भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. 5व्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले। त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली। मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे। या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर। अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले। तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले। त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला। सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता। देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला। ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती। त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर। ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे। तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत। तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल। तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर। त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल। तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे। म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथ विद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभुवूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवचजपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम बद्रीनारायणाय नमः। ओम दुर्गा देव्यै नमः।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देहि मम ह्रीम सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। सरदार तात्यासाहेब हात हलवत बडोद्याच्या राजदरबारात परत आले तेव्हा श्रीमंत मल्हारराव महाराज विलक्षण संतापले होते, परंतु त्यांनी हार खाल्ली नव्हती। यशवंतराव या नावाचा दुसरा सरदार अक्कलकोटला जायला तयार झाल्यावर महाराजांनी उंची मौल्यवान वस्त्र, उत्तम प्रतीचे हिरे, सोने, चांदी असे भरपूर जडजवाहीर पाठवून स्वामींना खुश करण्याचा बेत केला आणि यशवंतरावांना अक्कलकोटला धाडून दिलं। सरदार यशवंतराव अक्कलकोटला आले आणि महाराजांनी दिलेला नजराणा स्वामींपुढे ठेवला। सभोवती जमलेल्या लोकांचे डोळे चमकले। स्वामींना अंतर्ज्ञानाने महाराजांचा नेमका डाव कळला होता। त्या जडजवाहिराकडे न पाहता स्वामी एकदम म्हणाले, या यशवंतरावाला बेड्या ठोका। लोकांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थच कळेना। यशवंतरावांचे पाय तर स्वामींचा क्रुद्ध स्वर ऐकून एकदम लटलटा कापायला लागले। समर्थांच्या नजरेसमोरून ते दूर झाले। इतक्यात त्यांच्या मागोमाग एक स्वार आला आणि त्याने त्यांच्या हातात महाराजांचा खलिता ठेवला। महाराजांनी यशवंतरावांना ताबडतोब माघारी बोलवून घेतलं होतं। जाताना स्वामींचं साधं दर्शन सुद्धा न घेता यशवंतराव बडोद्याला गेले। यशवंतरावांनी राजदरबारात प्रवेश केल्याबरोबर महाराजांनी त्यांना बेड्या ठोकल्या। त्यांच्यावर महाराजांनी खुनाचा आरोप ठेवला होता। आश्चर्य म्हणजे चौकशीत तो आरोप खरा झाला आणि यशवंतराव तुरुंगात गेले। स्वामींचे शब्द खरे ठरले। महाराजांनीच यशवंतरावांना बेड्या ठोकल्या होत्या। मग मात्र मल्हाररावांनी अक्कलकोटला कोणालाच पाठवलं नाही। त्यांच्या हे कधीच लक्षात आलं नाही की कुबेराची सारी संपत्ती जरी स्वामींसमोर ओतली असती तरी स्वामी बडोद्याला गेले नसते, कारण बडोद्याचे महाराज अहंकारी आणि अभक्त होते। स्वामींना मनापासून शरण गेलेल्या कुठल्याही भक्ताला स्वामी जवळ करतात हे त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही। देव पृथ्वीवर अवतरला आहे ह्याची जाणीव त्यांना झाली नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की जीव असह्य करून सोडणाऱ्या जीव घेण्या तीव्र दुःखांचा फेर प्रत्येक माणसाभोवती फिरतच असतो। ह्यात नवीन असं काहीच नाही। ह्या असह्य अशा दुःखांमधून सहजपणे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देहभावनेने जगणं सोडून द्यायचं आणि केवळ भगवंताचं नाव घेत आत्म्याच्या साक्षीने जगायचं। प्रारब्धानुसार सर्व काही ह्या जन्मात प्रत्येकालाच सोसायला लागतं। त्याला किती महत्त्व द्यायचं? त्यापेक्षा भगवंत नामात आपण अखंडपणे राहिलो तर आनंदाचा प्रदेश आपसुकपणे विस्तारत जातो। त्यासाठी संतसंगत हवी, प्रेमाची ऊब हवी, प्रेमाचं वारं व्हायला हवं। हे सारं फक्त नामस्मरणानेच साधतं। मन शांत आणि स्थिर ठेवणारी साधना म्हणजे एका भगवंताचं अथक स्मरण, एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 31 जुलै. आपण भगवंताचे झालो तरच सुखी हो. आपल्याला साधायचं काय आहे हे ध्यानात धरलं पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्क समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपलं चुकतं. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचं होतं.

आता गाडीत बसायला मिळेल ह्या आनंदात मुलं गाडीत बसली, पण मुंबईला जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटलं, त्या गृहस्थाला नाही तसं वाटलं. वसिष्ठांनी रामाला सांगितलं की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निस्संग रहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निस्संग आहे. ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कोणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात राम करता म्हणून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असं म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झालं. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसं प्रपंचाचं आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन जे नामस्मरण, ते अखंड करावं. प्रपंचात आपण किती कष्ट करतो, तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं तितकं समाधान अधिकाधिक असतं. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावं. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात प्राप्त झालं त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा. देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचं व्हावं, राम ठेवील तसं समाधानाने राहावं. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळं व्हावं. सर्व ईश्वराचं आहे, माझं काही नाही असं समजणं म्हणजे ईश्वर अर्पण करणं आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाही तर दुःखी होतो. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावं. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती, विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरलं ते सारं सुखच. रामा, सर्व तुझंच आहे, तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होतं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा

श्रोतेहो आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीरामचन्द्र करुणा समुद्र ध्यातो

ఉదవీణ నిద్రా కైభేట సేవా

0: जय। देव ऋषि नारद भगवान की जय।
1: पुढे गर्ग मुनींचा मत दिलेला आहे, कथा आदेशु अनुरागा गर्गा। इथ कथा आदेशु इति गर्गा, ते आदेशु मध्ये अनुराग हे गृहीत धरायचं। अनुराग हा शब्द या ठिकाणी सुद्धा गृहीत धरायचं। गर्गाचार्य हे यादवांचे पुरोहित होते, ते अत्यंत तपस्वी होते। कृष्णाला जेव्हा नंदांच्या घरी ठेवण्यात आलं, तेव्हा हा मुलगा यादवांकडे परत सुरक्षित यावा म्हणून गर्ग मुनींनी देवी भागवताचे पाठ केले होते, असा उल्लेख महाभारतात आणि भागवतामध्ये आहे। याच्यावरून असं लक्षात येतं की गर्ग मुनी हे आणि महाभारत हे देवी भागवतानंतरच आहे। क्रोनॉलॉजिकल ऑर्डर नुसार आधी देवी भागवतातल्या घटना आहे आणि त्याच्यानंतर भागवत आणि महाभारत आहे। म्हणून या देवी भागवताचे पाठ त्यांनी केले होते। श्री कृष्णाचं त्यांनी नामीकरण केल्याचा उल्लेख आहे आणि श्री कृष्ण चरित्रावरती गर्ग मुनींचा 12,000 श्लोकांचा संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहे। किती साहित्य आपल्याकडे तयार झालेलं आहे। व्यासांचं तसं पाहिलं काही लाख श्लोक व्यासांनी लिहिलेले आहेत, 12,000 श्लोक गर्ग मुनींनी लिहिलेले आहेत, 25,000 श्लोकांचं नारदीय सूक्त नारदांनी लिहिलेलं आहे। एवढी साहित्य संपदा पृथ्वीच्या पाठीवरती तुम्हाला कुठल्याही धर्मामध्ये आणि पंथामध्ये पाहायला मिळणार नाही। ही किती आपल्याला अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे। मग पूजेत अनुराग, तसं कथेमध्ये अनुराग। पूजा करताना तो मनुष्य काहीतरी कर्म करत असतो, गंध उघडावा लागेल, बागेतनं फुलं तुडून आणायला लागतील, देवाला स्नान घालायला लागेल, पाणी तापवावं लागेल, पण कथेमध्ये फक्त श्रवण करायचंय। म्हणजे कथेमध्ये क्रियाशीलता कमी आहे, श्रवण महत्वाचं आहे। आणि ते श्रवण कसं मौलीने झालेलं तसं, आता अवधान ऐकले दिले मग सर्व सुखाते प्राप्त होईल। एकाग्रतेने शांत चित्ताने ते श्रवण करायचंय, सर्वांगाचे कान करून श्रवण करता येत। कथा ऐकताना त्या कथेमध्ये इतकं तल्लीन व्हायचं आहे, इतकं मज्जित व्हायचं आहे की आपलं वेगळं अस्तित्व असता कामा नये। त्या कथेमध्ये आपण पूर्णपणे तल्लीन झालं पाहिजे, ऐकणाऱ्याने आणि सांगणाऱ्याने सुद्धा। म्हणून समर्थाने म्हटलंय, मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी तोच संसारी धन्य झाला। भौत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी। आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे वेण सर्वथा राहुचिने। उदास वृत्ती समाने जन, विशेष हरिकथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी। मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची। संधी मिळायचा अवकाश केलं, भगवंतातून बोलायला सुरुवात केली। नारद कीर्तन भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक आहे, स्वतः ते भगवत नाम संकीर्तन करतात। मग अशा कीर्तनामध्ये प्रेम असण, सांगणाऱ्याच्या मनात सांगताना प्रेम असण, ऐकणाऱ्याच्या मनामध्ये ऐकताना प्रेम असण, की ते जे मी ऐकतो आहे ते ऐकत असताना मला तो विषय पूर्णपणे आत्मसात करायचा आहे। ज्या भगवंताची कथा मी ऐकतो आहे त्या भगवंताचे गुण मला इम्बाईब करायचे, आत्मसात करायचे। समर्थाने म्हटलं, राखो जाणे नीती न्याय, न करी न करवी अन्याय, कठीण समय उपाय करो जाणे, ऐसा पुरुष ठरण्याचा तोच आधार जगताचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा। रामाची गुण मला आत्मसात करायचे आणि रामाचे गुण आत्मसात करण्यासाठी ते सतत ऐकत राहायचे। श्रवणाद्वारे मला तसं व्हायचंय. म्हणून जेव्हा कथा आदिशु अनुरागा म्हटलं जातं तेव्हा त्या अनुरागामध्ये श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यास या सगळ्या गोष्टी आल्या. बऱ्याचदा कसं होतं, आपलं श्रवणापर्यंत आपली गाडी थांबते. नुसतं श्रवण पुरेसं नाही आहे, एकदा श्रवणामध्ये वाचन सुद्धा अंतर्भूत आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, काही ठिकाणी दादोबाचं पारायण चालू आहे, काही लोक घरी गजानन विजय वाचतात, काही लोक आणखी कुठला ग्रंथ वाचतात. हे वाचन सुद्धा श्रवणामध्येच अंतर्भूत आहे. मग त्याबद्दल सुद्धा अनुराग, आणि ते श्रवण करत असताना त्याचं मनन आणि चिंतन झालं पाहिजे. नुसत्या पहिल्या लेवलला जर आपण थांबलो तर पुढच्या परीक्षा दिल्याच नाही, पुढच्या गोष्टी प्राप्त होणार नाहीत. आज पुस्तकांचं सेल खूप प्रचंड प्रमाणावर होतो, माणसं प्रचंड प्रमाणात वाचन करतात, पण पुढची जी प्रक्रिया आहे मनन, चिंतन आणि निधिध्यास, तिथं घोडपेंड खातात. पुण्यात एक कार्यक्रम होता, राजदत्त चित्रपट दिग्दर्शक हे प्रमुख पाहुणे होते आणि मी अध्यक्ष होतो. तेव्हा राजदत्तनी खंत व्यक्त केली, त्यावेळी वाचन संस्कृती तर काही कमी झालेली नाही आहे, इतक्या आवृत्त्या पुस्तकांच्या निघत्या, इतका सेल होतो आहे, मग वाचन संस्कृती संपली असं कोण म्हणत? आणि मग एवढी वाचन संस्कृती आहे तर समाज बदलत का नाही? मग मी माझ्या अध्यक्ष भाषणात सांगितलं की वाचन संस्कृती वाढत चाललेली आहे, मनन आणि चिंतन संस्कृती लयाला जाते. परिवर्तन हे मनन आणि चिंतनाने होणार आहे, नुसत्या श्रवणाने होणार नाही. म्हणून तर समाजाने म्हटले, आता श्रवण केलीयाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एक सरा मार्ग सापडे सुगम, नलगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे, नासे दुःख ज्ञान भ्रांती, शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती, ऐशी आहे फळश्रुती ये ग्रंथी. परिवर्तन व्हावा यासाठी ऐकणारे किती आहे, वागण्यात बदल व्हावा यासाठी ऐकणारे किती आहे. म्हणून कथा आदिशु अनुराग, त्या अनुरागामध्ये स्वतःच जीवन जे आहे ते परिवर्तित करायचं आहे. मग जसं पूजेचे उपचार एकाग्रतेने करायचे आहेत, कुठलाही भाग विसरता कामा नये, तसं कथा वगैरे जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनुरागानं. त्याचं वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात, वर्णिती अजन्माची जन्मे, वर्णिती अकर्माची कर्मे, स्मरती अनामियाची नामे, अतिसप्रेमे डुल्लत. तो अनामी आहे त्याच्या नामाचं चिंतन, तो कर्मातीत आहे त्याच्या कर्मांची, त्याच्या लीला, त्याच्या कथा सांगत राहायच्या. शंकराचार्य त्याला इव इव असं म्हटलेलं आहे की ते जन्माला सारखे वाटतात, त्याने कार्य केल्यासारखं वाटतं, प्रत्यक्षात त्यांची ती लीला असते. असं सगळं त्या महापुरुषांचं चरित्र, त्यांचे गुण, त्यांची कथा, या सगळ्या गोष्टीमुळे चित्त शुद्धी व्हायला मदत होते. अशा कथा ऐकत राहिलं, त्याने मंजित झालं, सतत भगवंताचे गुण, भगवंताची कीर्ती, भगवंताची महिमा ही कानावर पडत राहते आणि त्याच्याशी एकरूप होऊन तो मनुष्य त्या प्रकारे होऊन जातो. म्हणून पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी म्हटलेलं आहे, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतत एक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. धीमान माणसं म्हणतात की ब्रह्माचा अभ्यास करण्याचा हाच एक मार्ग आहे, की ब्रह्माने जे सगुण रूप धारण केलेलं आहे त्या सगुण रूपाचं सतत चिंतन, सतत त्या सगुण रूपाचा ध्यान, त्याद्वारे त्याला हे सगळं प्राप्त होऊ शकतं. म्हणून कथा ऐकणं हे भक्तीचं लक्षण सांगताना शंकराचार्य म्हणतात, मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयती, स्वस्वरूपानुसंधान भक्ती ही ती अभिधीयते. केवळ ह्या अशा भक्तीच्या द्वारे माणसाला स्वस्वरूपानुसंधान प्राप्त होत. त्या स्वरूपानुसंधानाचा उल्लेख शांडिल्यानी 18व्या सूत्रात केलेला आहे. नारद पहिल्यांदा रेफरन्स देतात व्यासांचा, नंतर रेफरन्स देतात गर्ग मुनींचा आणि त्यानंतर संदर्भ देतात शांडिल्य मुनींचा. आत्मरती अविरोधेन किती शांडिल्य, शांडिल्य भक्तीचं लक्षण काय सांगतात, आत्मरती अविरोधेन अखंड आत्मानुसंधान हे शांडिल्य सुद्धा महाभारत कालीन आहेत. ते गोकुळातल्या नंदांचे पुरोहित आहेत, जसं गर्गमुनी हे मथुरेतल्या यादवांचे पुरोहित आहेत तसे शांडिल्य मुनी हे नंदांचे पुरोहित आहेत. कृष्णाचं आणि बलरामाचं नामीकरण हे त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या नावाने अनेक संहिता प्रसिद्ध आहेत, महाभारत उपनिषद शतपद ब्राह्मण स्कंद पुराण या सगळ्या ठिकाणी शांडिल्यांचे उल्लेख आहेत. त्यांचं शांडिल्य भक्त सूत्र स्वतंत्र पुस्तक आहे, जसं नारदांची 184 सूत्र आहे तशी शांडिल्यांची 102 सूत्र आहे. तो वेगळा ग्रंथ आहे शांडिल्य भक्ती सूत्र, ती 102 सूत्र आहे, त्याच्यावर फार कोणी लेखन केलेलं नाही आहे. पण नारद भक्ती सूत्रावरती मात्र 18 लोकांची पुस्तकं आहेत. तर हे शांडिल्याने भक्ती सूत्रामध्ये म्हटलेले आहे, आत्मरती अविरोधेन जो स्वतःला देह समजतो तो देहरती असतो. कशावरती प्रेम करतो मनुष्य, त्याची जी धारणा आहे त्या धारणेवरती तो प्रेम करतो. एकदा मी देह आहे अशी धारणा झाली कि मग देहाचंच पूजन होतं, मग इंद्रियांचे तोतले पुरवले जातात, मग अनुसंधान कशात राहतं, सतत इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय याचंच अनुसंधान राहत. म्हणून आत्मरती अविरोधेन, आत्मरती याचा अर्थ मी आत्मा आहे, मग रती म्हणजे प्रेम, आत्मरती म्हणजे माझं स्वतःवरचं प्रेम, माझ्या आत्मस्वरूपावरचं प्रेम. खरंच आपलं स्वतःवरती प्रेम आहे का? आपण जर स्वतःला देह समजत असू तर आपलं प्रेम देहावरच असेल, मग सकाळी 8 उठण्यातच आपल्याला कृतार्थता वाटेल, दिवसभर खाण्यापिण्याची मजा करण्याची आराधना हीच आपल्याला आपलं आत्मप्रेम वाटेल. जसं स्वतःवरती खरं प्रेम आहे तो कोणाचा द्वेष करेल का? तो विषयाच्या इतका अधीन राहील का? आत्मरती अविरोधेन याचा अर्थ स्वतः आत्मानुसंधानामध्ये असणं, स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे स्वतः स्वस्वरूपाचं भान असणं. किती आपल्याला विस्मरण होतंय स्वस्वरूपाचं, सगळी निरूपण तेवढ्यासाठीच आहेत. समर्थ म्हणतात सत्य कळाया कारणे केली नाना निरूपणे तरी उठेना धरणे मनी असत्याचे, असत्यांतरी बिंबले न सांगता दृढ झाले सत्य असोनी हरपले जेथील तेथे. सत्य तेथी झाले असत्य, असत्य तेथी झाले सत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे सर्वथा. ज्ञानदेवांच्या पासून शंकराचार्यांच्या पासून अगदी विवेकानंद अरविंदांपर्यंत सगळेजण सांगतात की अरे तू ब्रह्म आहे, जीवो ब्रह्मैव नापरा. तर सुद्धा आपण आपल्या जीवदशेची किती एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत. मग आत्मरती अविरोधेन किती शांडिल्या, शांडिल्य म्हणतात की आपण आत्मस्वरूप आहोत याचा बोध ठेवून सतत अंतरंग साधनामध्ये. मग प्रेमाचा विषय कोणता, आत्मा हाच प्रेमाचा विषय. मग आत्मा एव श्रोतव्या मंतव्या निधी दाखितव्या त्याच्याबद्दलच चिंतन. काल जे सांगितलं तदेव अवलोकयती, त्याच्याबद्दलच अवलोकन, त्याचंच चिंतन, त्याचंच बोलणं. मग इतकं स्वस्वरूपावरती प्रेम असणं त्याला शांडिल्यांनी भक्ती म्हटलेलं आहे. आणि असं जो स्वतःच्या आत्मस्वरूपावरती प्रेम करतो, जो सतत अशा आत्मानुसंधानात असतो, त्याला बाकीच्या कुठल्याही कर्माची गरज असत नाही. तस्य कार्य न विद्यते असं भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. तेच त्याचं काम, त्याला बाकी कर्मकांड वैदिक कर्म लौकिक कर्म ज्यांचा आपण काल उल्लेख केला ते काही राहत नाही, त्याचं सगळं ते गळून पडतं. मग तो सतत आत्मानुसंधानामध्ये असतो भक्तीचं हे लक्षण शांडिल्याने सांगितलेलं आहे. आता नारद मुनी स्वतःच मत सांगतात, तिघांचे रेफरन्स सांगून झाले, व्यास, गर्ग आणि शांडिल्य. स्वतःचं मत सांगताना नारद मुनी म्हणतात, नारद तू तदर्पित अखिल आचारता तद विस्मरणे परमव्याकुलता इति. इथं नारद स्वतःचं मत सांगताना स्वतःच्या नावाचा उल्लेख करतात. पराशर असं म्हणतात, व्यास असं म्हणतात, नारद असं म्हणतात. स्वतःचा उल्लेख त्याने काय म्हणून केलाय? नारद म्हणून केलेला आहे. आपण पाहतो सगळ्या संतांनी अभंग करताना शेवटी बिरुदावली घेताना स्वतःच्या नावाचा उल्लेख केलाय. तू काय म्हणे, नामा म्हणे, रामदास म्हणे, ज्ञानदेव म्हणे, याचा अर्थ ते स्वतःच्या देहापासून अलिप्त होऊन स्वतःकडे पाहतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानदेव म्हणे म्हणण्यात काय अर्थ आहे? समर्थांनी दास म्हणे म्हणण्यात काय पॉइंट आहे? नामदेवांनी नामा म्हणे कसरी म्हणायचं? तुकाराम महाराजांनी तुका म्हणे कसरी म्हणायचं? म्हणजे आता तुकाराम महाराज हे परब्रह्मरूप झालेलं आहे आणि त्या परब्रह्माच्या अवस्थेमध्ये हे तुकाराम नावाचं जे शरीर आहे ते शरीर असं म्हणताय, ते त्या शरीराच्या पलीकडे आहेत. म्हणून नारद स्वतःचा उल्लेख स्वतःच्या नावाने करतात. स्वामी रामतीर्थांची फार गंमत व्हायची अमेरिकेत. विवेकानंदांपासून त्यांनी प्रेरणा घेतली, कॉलेज सोडलं, संन्यास घेतला, घरदार सोडलं आणि ते अमेरिकेत निघून गेले. स्वामी रामतीर्थ उल्लेख करताना स्वतःचा उल्लेख राम म्हणून करायचे. आपले तर नावांचे शॉर्ट फॉर्म असतात. रामतीर्थ कोणी त्यांना म्हणायचं नाही, सगळे रामच म्हणायचे, ते स्वतःला राम म्हणायचे. लोकांना कळायचं नाही की रामला भूक लागली आहे, जेवायला वाटतंय ना, हे राम कोण? ते स्वतःला राम म्हणायचे. म्हणजे स्वतःच्या शरीरापासून ते अलिप्त होऊन त्या बॉडीकडे थर्ड पार्टी म्हणून बघत राहायचे, साक्षी म्हणून, त्रट्टा म्हणून. एकदा असं घडलं, रस्त्यावरती नवरागांचं भांडण सुरू होत. सहसा नवरागांच्या भांडणात कुणी पडू नये, पण ते रामतीर्थ पडले. त्या दोघांनी त्यांना मारलं, बायकोने जोर लागवल्या, नवऱ्याने जोर लागवल्या, तुला काय करायचं म्हणले, मध्ये पडून. मग तो सगळा मार्ग म्हणतो घरी आला. रामतीर्थ जेव्हा बंगल्यामध्ये आले अमेरिकेत, तेव्हा लोकांनी पाहिलं की जरा थोडस शर्ट फाटलाय, त्याला थोडस मार बीर बसलेलं दिसतंय, केस विस्कटलेले आहेत. रामतीर्थ म्हणाले, फार मजाने म्हटले, काय रामला उद्योग होता का? राम मध्ये पडला, रामने चांगलाच मार खाल्ला म्हटले. त्यांच्या बोलणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं असं कितीतरी झालंय आणि त्यांना मार बसलेला आहे. पण स्वतःकडे अशा साक्षी भावानं पाहणं, नारद हे त्या भूमिकेत ना म्हणताय की नारदांचं म्हणणं असं आहे, तदर्पित अखिल आचारता तद विस्मरणे परमव्याकुलता. अर्पण हा शब्द अतिशय मौलिक आहे. अर्पण याचा अर्थ समर्पण. सगळं त्याला अर्पण करायचं, शरीर, मन, बुद्धी, कर्म, हे सगळं त्याच्यावरती झोपा, सगळं अहंकार टाकून द्या. त्याला ज्ञानदेवांनी म्हटलेले आहे, विकले मने जीवे अंगे. मन, जीव आणि शरीर हे सगळं त्याला विकून टाकलं, अर्पण केलं. भक्ती म्हणजे फक्त पूजा आहे का? भक्ती म्हणजे फक्त कथा आहे का? प्रत्येक कर्म ही भक्ती आहे. कबीराने म्हटलंय, सांस सांस सुमिरन करे, प्रत्येक श्वास ही भक्ती आहे. त्या मीराबाईने विचारलं, जप कितना करती हो? मीराबाईने प्रश्न विचारला, सात गिनी जाती है, जेवढे श्वास तेवढा जप, जेवढे श्वास तेवढी आठवण. नारदांचं म्हणणं असं आहे की भक्ती अशी अंशता नाही आहे. तुम्ही दिवसात किती वेळ पूजा कराल? दोन तास पूजा कराल. मग पूजा संपली की भक्ती संपली का? श्रवण किती वेळ कराल? अरे भागवत कथा चालत ते सकाळी चार तास, संध्याकाळी चार तास, तेवढे आठ तास संपले की भक्ती संपली का? स्पिरिच्युअलिटी इज नॉट ए पार्ट टाइम जॉब, इट इज फुल टाइम जॉब. पार्ट टाइम नाही आहे ते, फक्त कथा, फक्त पूजा, अखंड आहे ते, चोवीस तास आहे. म्हणून तदर्पित अखिल आचारता. तो सुंदर श्लोक शिव महिमा मधला आहे, आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राण शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचारस्तु पद प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोमि तत्तद् अखिलं शंभोत्व आराधना। स्तोत्र मित्र मी म्हणतो की मला माहिती नाही, मी जे बोलतो आहे ते तुझं स्तोत्र आहे। फार सुंदर वाक्य गोंदुलकर महाराजांचं। गोंदुलकर महाराज म्हणतात, ज्याला प्रत्येक शब्दात राम दिसतो त्याची काय तयारी असेल कल्पना करा। रामकृष्ण परमहंस म्हणायचे, मला शिव्यांमध्ये सुद्धा ब्रह्म दिसत, त्याच्याशिवाय आहे काय? सगळं तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे। म्हणजे चाललेला आहे तोच राम आहे आणि तोच रावण आहे, तोच कृष्ण आहे आणि तोच कंस आहे, त्याच्याशिवाय वेगळं काही अस्तित्वच नाहीये। मग जेवढी कर्म करतो आहे ती सगळी परमेश्वराला अर्पण। काल आपण पाहिलं, यत करोशी यत अश्नसी यत जिहोसी ददासी यत यत तपस्यति कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम्। भगवंताने गीतेत म्हटलंय, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसः, किंवा मयी एव मन आदत्व मय बुद्धि क्षय निवसिष्यति मयि एव अत ऊर्ध्वं न संशयः। सगळं त्याला अर्पण। स्वामी विवेकानंद म्हणायचे, लव गॉड अलोन, डिपेंड ऑन गॉड अलोन अँड लिव्ह फॉर गॉड अलोन। सगळं काही तोच आहे। कर्म हे ईश्वरापासून वेगळं आहे का? म्हणून त्याला पांडुरंगक्षेत्री आठवलेंनी फार गोड शब्द वापरला, कृती भक्ती। त्या कृती भक्तीला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, कर्मे येशु बधावा। आणि त्यालाच विवेकानंद म्हटलं, वर्क इज वर्शिप। प्रत्येक कर्म ही त्याची भक्ती आहे। तुम्ही जी सेवा करतात ती त्याचीच भक्ती आहे। तुम्ही जो तुमचा व्यवसाय करत आहात ती त्याचीच भक्ती आहे। मग सगळंच्या सगळं त्याला अर्पण करा, तदर्पिता किला चारता। मग जो तुमचा व्यवसाय असेल तो व्यवसाय त्याची पूजा म्हणून करा। व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करा की परमेश्वरा, की मी तुझी पूजा करतो आहे, ही सगळी तुझी आराधना आहे। व्यवसाय संपल्यानंतर प्रार्थना करा की आज 8 तास मी सगळं जे काम केलेलं आहे ही तुझी आराधना होती, ही तुझी भक्ती होती। म्हणून महाभारतातली व्याधगीता जी आहे, छोटस प्रकरण, त्या व्याधाचं काम काय होतं? मांस विकण्याचं काम होत, पण मांस विकून सुद्धा तो पोचला। प्रत्येक कर्म ही भक्ती आहे। म्हणून नारदांचा विचार जो आहे तो जास्त व्यापक आहे। सावतामळे म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी। जसं गांधीजींना गोखलेने सांगितलं, स्पिरिच्युअलाइज द पॉलिटिक्स, त्याने किती जमला भाग निराळ, वाक्य चांगलं होतं, उपदेश योग्य होता, की त्याचं तुम्ही स्पिरिच्युअलायझेशन करा। शिवाजी महाराजांनी ते जमलं, शिवाजी महाराजांनी करून दाखवलं। म्हणून समर्थांनी त्यांचं श्रीमंत योगी असं वर्णन केलेलं आहे, की ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श कराल ती गोष्टी भगवंतमय होऊन जाईल। सतरंजी अंतराल तर ते सतरंजी अंतराला भगवंतमय होऊन जाईल, गाणं म्हणाल तर ते गाणं भगवंतमय होऊन जाईल।

मी तुला प्रदक्षिणा घालतो की नाही मला माहिती नाही, मी जे रस्त्याने हिंडतोय आहे ती तुला प्रदक्षिणा आहे, माझं सगळं चालणं जे आहे संचार तुपदो प्रदक्षिण विधी, त्याच्याशिवाय दुसरं मी काही करतच नाहीये, सगळीकडे तो नटलेला आहे आणि सगळं त्याचंच आहे। म्हणून तुकाराम महाराज पठ्ठे करतात, चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलवितो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका, मानसची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या, वृक्षाची ही पान हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे। तो सगळं करतोय, त्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा आलत नाही। मग माझ्या हातून जे कर्म घडत आहे ते सगळं कर्म हे त्याचंच आहे। मग त्याचा विसर जर चुकून झाला, एकदम लक्षात आला आपण त्याला विसरलो होतो, तर तद विस्मरण आहे परमव्याकुलता। इथं विस्मरण याचा अर्थ वियोग, त्या परमेश्वराचा वियोग त्याला थोडा सुद्धा सहन होत नाही। तुकारामांच्या भाषेत जळा वीण मासोळी तैसा तुका तळमळी, समर्थ म्हणतात रामचंद्र तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, कारण का तुझे या वियोगी जीवित आले, शरीर पांगे बहु दुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझवीण रामा मधकंठ रेना, तुझ्यापासून मी विलग झालो म्हणून ही जीवदशा प्राप्त झाली, नाही तर मी ब्रह्मच आहे, मी आत्मस्वरूपच आहे, तुझ्यापासून मी बाजूला झालो। तद विस्मरण आहे परमव्याकुलता, त्याला तू विसरू शकत नाही, आणि जर त्याचं विस्मरण झालं, हेच स्मरण झालं, तर त्यामुळे त्याला एकदम व्याकुलता होतो की आपण देवाला विसरलो कसं, 24 तासातले ते 2 मिनिटं आपल्या हातून विस्मरण घडलं कसं। मग त्या 2 मिनिटाच्या विस्मरणामुळे वियोगामुळे त्याला अत्यंत व्याकुलता होते, इतकं त्याचं प्रेम जे आहे ते भगवंताशी जोडलं गेलेलं असतं। त्याला तुकाराम महाराज नामदेव महाराज म्हणतात, तुझ्या चरणीचे तुटता अनुसंधान, जाईल माझा प्राण तत्क्षणी, ज्या क्षणी मी तुला विसरेन त्या क्षणी माझे प्राण जाती। म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुझा विसरणा व्हावा गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व गोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या माझी। जर संत संग मिळणार असेल आणि भगवंताची भक्ती करायला मिळणार असेल, तर तुकाराम महाराज मोक्ष सुद्धा धुडकावतात, त्याच्यासाठी सगळ्यांची झळपड झाली आहे, ती मुक्ती सुद्धा नाही मिळत झाले। आणि मग नारद भक्ती सूत्राच्या 20व्या सूत्रात म्हणतात, अस्ति एवम एवम, असंच आहे असंच आहे। याचा अर्थ नारदांच्या दृष्टीनं गर्गांचं मत, शांडिल्यांचं मत आणि पराशरांचं मत हे पूर्व पक्ष झाला, सिद्धांत नारदाने मांडला, तदर्पिता अखिल आचारिता तद विस्मरण आहे परमव्याकुलता, म्हणे असंच आहे असंच आहे। मी सांगतोय म्हणून ते बरोबर असं नारदांचं म्हणणं नाहीये, ते बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये एका अँगल मधून भगवंत पाहिलेला आहे, इथं भगवंत सगळीकडून पाहिलेला आहे, तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही। कशावरून? सूत्र 21, यथा व्रज गोपिकाना, सगळं कर्म त्याला अर्पण करणं शक्य आहे का? सतत त्याच्या स्मरणात राहणं शक्य आहे का? मग सतत त्याच्या स्मरणात राहून व्यवहार करता येईल का? प्रत्येक प्रश्न, जर आम्ही सतत नामात राहिलो तर मग काम कसं करायचं? एका कॅशियरने मला बँकेतले विचारलं की मी जर पैसे मोजत असताना नामस्मरण केलं आणि पैसे कमी भरले किंवा जास्त दिले गेले तर परमेश्वर ते पैसे देणार आहे का? शक्य आहे का ते तसं तसं स्मरण? उदाहरण दिलंय, यथा व्रज गोपिकाना, येस इट इज पॉसिबल। कशावरून? गोपींनी तेच केलं, गोपी जे जे काम करत होत्या ते सगळं भगवंताच्या आठवणीत करत होत्या, म्हणून सगळ्या भावांमध्ये गोपी भाव एक नवीन भाव सांगितला गेलेला आहे। तो सख्य भावापेक्षा, मधुरा भावापेक्षा, दास्य भावापेक्षा

0: विलक्षण श्रेष्ठ है। स्वतंत्र गोपी बाबा एक नवीन स्टैंडर्ड तयार झालं। कबीर तो म्हणतो, कबीर लोक कबीराची स्तुती करायला लागले कि क्या आपकी भक्ती है, क्या आपका प्रेम है, क्या आपकी रचना है, क्या आपका भगवान के प्रति उल्लास है। कबीरा म्हणले, कबीर कबीर क्या कहे, जा जमुना की तीर, इक एक गोपी के प्रेम में बहवे कोट कबीर। त्या उद्धवाला सुद्धा फार अहंकार होता, गोपी म्हणजे विकार आहे, प्रेम हा विकार आहे, भक्तीमध्ये ते अडकलेले तो एक विकाराचा आहे। मी कसा ज्ञानी आहे, शांत आहे, निश्चळ आहे, भगवंताने ठरवलं की याला दाखवून देतो गोपी काय चीज आहे। म्हणून भगवान कृष्णाने आजारी असल्याचं नाटक सुरू केलं। राजकारणी माणसं फार लवकर आजारी पडू शकतात, आणि त्यांचा आजार हृदयाचा असतो किंवा डोक्याचा असतो। कृष्ण म्हटलं डोकं फार दुखतंय, म्हटलं अजिबात उपाय होत नाहीये। नारदाने उद्धवाने विचारलं काय केलं पाहिजे, काय नाही म्हटले, एकच उपाय आहे, पण तो काय सांगण्यासारखा नाही। मी शेवटी सांगितलं की जर एखाद्या भक्ताने त्याच्या पायाची धूळ माझ्या कपाळाला लावली तर माझं डोकं दुखायचं थांबेल, पण तो भक्त नरकामध्ये जाईल। आता उद्धवाने चौकशी सुरू केली, सुरुवात सत्यभामेपासून, त्यांनी मला माझ्या नरकात जाण्याचं काही नाही, पण माझ्या यांच्या कपडाला मी माझी धूळ अजिबात लागू देणार नाही। सगळ्यांना प्रेम उतू आलं कृष्णाबद्दलच, कोणीच ती धूळ द्यायला तयार नाही। यथावृज गोपिकाना, गोपी कृष्णाकडे ज्या भावाने पाहत आहे त्या भावाने सत्यभामान रुक्मिणी सुद्धा पाहत नाही आहे, तो पुन्हा पुढे येणारच आहे। शेवटी उद्धवाला कृष्णाने सांगितलं, एकच तू प्रयत्न करून बघ, गोकुळात दोन भाग म्हटले, गोपी काय म्हणतात, कुणी पायाची धूळ द्यायला तयार नव्हतं, चरण स्पर्शित माती द्यायला तयार नव्हतं। जेव्हा उद्धव गोकुळामध्ये आला, सगळ्या गोपी धावल्या, त्यांना माहिती झालं की उद्धवाला म्हणजे कुठली तरी हेड न्यूज, कृष्णाबद्दलची महत्वाची बातमी काहीतरी कळला। आणि कृष्ण आजारी येत म्हटल्यानंतर सगळ्या व्यथित झाल्या। जेव्हा त्यांनी सांगितलं की उपाय आहे पण अशा प्रकारचा आहे, सगळ्या गोपीने बराबर मातीला पाय लावला, ती पदर फाडला, त्या पुरसुंडीमध्ये ती माती घातली, लगेच त्याची गाठ तयार केली आणि त्यांना लिहा घ्या, सगळ्या गोपीने दिलं। उद्धव म्हटलं, तुम्हाला माहिती तुम्ही नरकात जाणार आहात। गोपीने प्रश्न विचारला, स्वर्ग कृष्णाचा आहे, नरक कोणाचा आहे, म्हटले नरक त्याचाच आहे। नाताळी प्रश्न विचारलाय, संस्कृत भाषेत देवी निर्मिली, मराठी काय चोरी निर्मिली, मराठी त्याचीच आहे, संस्कृती त्याच आहे, प्रकृती त्याच आहे, तेलुगू त्याच आहे, अरेबिक लँग्वेज त्याची आहे, सगळं त्याच त्याच्या आहे, काय दुसरं। असा भाव असेल तर भाषांवर भांडण होतील का, प्रांतांवर भांडण होतील का, हे सगळे तुम्ही आम्ही निर्माण केलेले। त्या शायरने म्हटले, मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने तो बक्षी थी हमें एक ही धरती, हमने एक ही भारत ईरान बनाया। वेद मनुष्य निर्मित है, ईश्वर निर्मित नहीं है। ईश्वराने फक्त भूमी निर्माण केली आहे, आम्ही त्या भूमीचे तुकडे केले, आम्ही त्या भूमीवर संघर्ष उपस्थित केले। कृष्णाचा स्वर्ग आहे, कृष्णाचा नरक आहे, प्रेम त्याचा आहे, द्वेष त्याचाच आहे, तोच आत्मा आहे, तोच माया आहे, तोच जीव आहे, तोच बंधन आहे, तोच मुक्ती आहे। कृष्णाशिवाय या जगात दुसरा आहेच काय, फक्त तो आहे। आणि तोच असेल तर नरक सुद्धा स्वर्ग होऊन जाईल, आणि तो नसेल तर स्वर्ग सुद्धा नरक होऊन जाईल। मग अशा पद्धतीनं सगळीकडे गोपींना कृष्ण दिसतो, आणि प्रत्येक कर्म ते त्या भावात करतात। म्हणून गोपींची व्याख्या करताना केलेली आहे, गोपी इंद्रिय ही पिबती श्रीकृष्ण रसम इति गोपी। गो म्हणजे इंद्रिय, ज्यांची इंद्रिय, पी म्हणजे पिबती, ज्यांची इंद्रिय सतत कृष्ण रसाचं पान करत आहे त्यांना गोपी म्हणतात। मया गोपी तदर्पित अखिल आचारता, या नियमानुसार नाथ म्हणतात गायींचे दोहन करता, माझे स्मरणी असक्तता, एवं सर्वकर्मी वर्तता, माझ्या विसरण्याची वार्ता विसरल्या, या परिबुद्धी मदाकार, म्हणून विसरल्या घरदार, विसरल्या पुत्र भरणदार, विसरल्या सुख दुःख द्वंद्व, विसरल्या विषय सुख, विसरल्या निज व्यापार, विसरल्या तहान भूक, माझेने एका निज ध्यासे, विसरल्या हे परलोक, विसरल्या कार्यकारण निश्चयक, विसरल्या नाम रूप देख, माझे ध्यान सुख भोगिता। माझ्या चिंतनामध्ये त्या सगळ्या विसरून गेल्या, त्या फक्त मलाच आठवू शकतात। सुंदर शेर आहे गालिबचा, जिसको तुम भूल गए उसे कौन याद करे, जिसको तुम भूल गए उसे कौन याद करे, जिसको तुम याद हो वो और किसे याद करे। ज्याला एकदा कृष्णाची आठवण सुरू झाली तो कृष्णाला विसरून दुसऱ्या कोणाची आठवण करू शकतो। कृष्णापेक्षा इम्पॉर्टंट आहे काय की तेवढ्या वेळापुरता कृष्णाला विसरावं आणि तेव्हा कोणाची तरी सोमाबाबांची आठवण करावी, तो कृष्णाशिवाय काहीच करू शकत नाही। मग गोपींना ही सगळी कर्म जी आहेत ही कृष्णमय दिसत आहेत, की गाई कृष्ण आहेत, धारा काढणं कृष्ण आहे, दूध देणं कृष्ण आहे, सतत त्या कृष्णाच्या चिंतनामध्ये। त्या कृष्णाच्या चिंतनात पतीला विसरल्या, कर्मांना विसरल्या, सगळ्या गोष्टी म्हणजे कर्म चालू आहे पण ते कर्म कृष्णमय झालेले। आणि अशा अवस्थेमुळे सगळ्या संतांनी गोपींचं वर्णन केलेलं आहे, सगळ्या संतांनी विरहिणी लिहिलेल्या आहेत, ज्ञानदेवांच्या विरहिणी आहेत, तुकोबांच्या विरहिणी आहेत, समर्थांच्या विरहिणी आहेत, आणि त्या सगळ्या विरहिणीमध्ये एकच दृष्टांत आहे आणि तो म्हणजे गोपींचा आहे। वृंदावने वेणू हा समर्थांचा अभंग आहे, किंवा धुनू वाय धुनू धुनू तो ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, वरा वाय दुळू दुळू त्या कान्ह्याचीच आठवण सतत येते। सगळे अभंग अशा प्रकारे गोपींच्यावरती आहेत। आणि भगवंतात तर भगवंताने काय म्हटलंय, स्वतः भगवान कृष्ण म्हणतात, नमाम जानंती मुनयो योगिनश्च कथंचन न च रुद्रादयो देवा यथा गोप्यो विदंती मा। गोपी जरा मला जसं जाणतात तसं मुनी जाणत नाहीत, योगी जाणत नाहीत, भगवान शंकर सुद्धा मला तसं जाणू शकले नाही। यापेक्षा आणखी कुठलं मोठं सर्टिफिकेट पाहिजे की स्वतः भगवंत म्हणताय की मला खऱ्या अर्थाने गोपींनी जाणलेलं आहे। आणि कशाच्या द्वारे जाणलं, तदर्पित अखिल आचारता तद्विस्मरणे परमेव अपूर्ता। आणि गोपींचं प्रेम जे आहे ते ज्ञानमय प्रेम आहे। कृष्णतया ध्यानी, कृष्णतया आसनी, कृष्णतया शयनी, कृष्णतया स्वप्नी, तटस्थ राहिले सकळ शरीर इंद्रिय व्यापार विसरली। ही त्यांची ज्ञानाची भूमिका असल्यामुळे जेव्हा कृष्ण गोकुळ सोडून निघून गेला, गोपी पुन्हा कधीही मथुरेला आले नाही। कृष्ण ज्या आनंदात आहे ना त्याच्या आनंदात आपला आनंद आहे। त्यांची भूमिका जी आहे ती ज्ञानाची भूमिका आहे। आणि महत्वाचा मुद्दा जो काल मी सांगितला होता, बाळासाहेब बावीसाव्या सूत्रात म्हटलेले आहे, तत्रापि न महात्म ज्ञान विस्मृत्य अपवादा, न महात्म ज्ञान विस्मृती अपवादा। रुक्मिणी कृष्णावरती प्रेम करते, सत्यभामा कृष्णावरती प्रेम करते, सत्यवती कृष्णावरती प्रेम करते, पण या सगळ्या स्त्रियांच्या डोक्यामध्ये कृष्ण हा पती आहे, परमात्मा नाही आहे। कृष्णाकडे त्या परब्रह्म म्हणून बघत नाही, पती म्हणून बघतात। शेवटी रिलेशन आलं की आला तो प्रश्न। पण गोपी कृष्णाकडे पाहत असताना तत्र आपी न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद, हा चुकून सुद्धा त्यांना विस्मरण नाहीये की कृष्ण हा परमात्मा आहे म्हणून। म्हणजे गोपींचं कृष्णावर प्रेम काय म्हणून आहे, परमात्मा म्हणून आहे। आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती असं बृहदारण्यक उपनिषदातलं सूत्र आहे, की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ते त्याच्यातल्या आत्मस्वरूपावरती आपण प्रेम करत असतो। देवावरती प्रेम नसतं, ते प्रेम त्या आत्मस्वरूपावरती असत। गोपींचं कृष्णावरलं जे प्रेम आहे त्यात कृष्णाचं महात्म्य त्यांना अजिबात विस्मरण झालेलं नसतं। बलराम कृष्णावर प्रेम करतोय पण धाकटा भाऊ म्हणून, आणि धाकटा भाऊ म्हणून तुझी दादागिरी सुद्धा आहे की माझं ऐकलं पाहिजे. आता कृष्ण प्रत्येक वेळेला त्याला बरोबर टोपी घालतो तो भाग निराळा, पण मी मोठा भाऊ आहे, हा धाकटा भाऊ आहे, यांनी माझं ऐकलं पाहिजे, हे त्या नात्यामध्ये आहे. कृष्ण परमात्मा आहे, त्या दृष्टीने बलराम बघत नाही, त्या दृष्टीने रुक्मिणी बघत नाही, सत्यभामा बघत नाही, यांनी माझं ऐकलं पाहिजे. टिपिकल पतीपत्नीमध्ये जे पॉझिटिव्हनेस असतो तो पॉझिटिव्हनेस तिथे आपल्याला पाहायला मिळतो. तसं गोपींच्या बाबतीत नाही. कृष्ण जेव्हा निघाला मथुरेला, गोपीने त्याला निरोप दिला आणि पुन्हा कृष्ण येत नाहीये गोकुळात म्हणून गोपींची तक्रार नाहीये, किंवा कृष्ण येत नाहीये आपण तरी त्याला भेटायला मत किती अंतर आहे असं मथुरे गोकुळ, काही नंतर नाहीये. रामेश्वर पासून उत्तरेपर्यंत जाणारे लोक होते बद्रीनाथापर्यंत, मथुरा गोकुळ काय असं अंतर आहे. पण कृष्ण जवळ असला म्हणजेच कृष्ण आहे का, त्याच्याशिवाय दुसरा आहेच काय, तोच सगळीकडे आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये, सगळीकडे तो व्यापून भरलेला आहे. ही ज्ञानाची भूमिका त्यांची असल्यामुळे कृष्ण हा परमात्मा आहे या भावातच त्या कृष्णाकडे पाहतात. अपवाद म्हणून सुद्धा चुकून सुद्धा तुंडा महाराज दिलूकरांनी अपवाद हा शब्दाचा अर्थ कलंक असा केलाय. कृष्ण हा पुरुष आहे या भूमिकेत त्या कृष्णाकडे कधी पाहत नाही, कारण तसं पाहिलं तो गोपींना कलंक लागेल, असा कलंक गोपींना कधीही लागत नाही. त्या सतत परमात्म भावाने आत्मस्वरूपानं त्याच्याकडे पाहतात. याचा परिणाम काय झाला, तुकोबाराय म्हणतात गोकुळीच्या लेखा झाले ब्रह्मज्ञान, किरिया वाचून जप तप, जप तपे काय करावी साधने, जव नारायणे कृपा केली सर्व जाणे, एक विष्णूसाच खरा आणि दुसरा नाही नाही. भगवंत जेव्हा प्रकट होतात तेव्हा भगवंताची स्वतःची अशी एक योगमाया आहे कि त्या योगमायामुळे भगवंत आपलं स्वरूप दुसऱ्याला कळू देत नाही. खुद्द भगवंताने गीतेत म्हटलंय अवजानंती मा मुडा मानुषी तन्वाश्रितम, मी मनुष्य शरीर धारण केलं आहे म्हणून मूर्ख लोक मला ओळखू शकत नाही. ते ओळखू शकत नाहीत म्हणून मूर्ख नाही आहेत, ते मूर्ख आहेत म्हणून ओळखू शकत नाहीत. त्यांच्या लक्षात येत नाही मी परमात्मा आहे म्हणून. केव्हा दुर्जनाच्या लक्षात आलं, दुर्जन कायम गवळ्याचा पोर म्हणून कृष्णाची उपेक्षा करत राहिला. जेव्हा कृष्णाचं 11व्या अध्यायामध्ये विश्रुत दर्शन घडलं तेव्हा अर्जुनाला पश्चाताप होतो की आजपर्यंत हिला मी मित्र म्हणूनच पाहत राहिलो, माझा नातेवाईक म्हणूनच पाहत राहिलो, कारण ते आते मामे भावंड आहेत ना पांडव आणि कृष्ण. त्यामुळे कृष्ण आपला मामे भाऊ, आपण त्याचे आते भाऊ, अशाच भूमिकेमध्ये ते आहेत. त्याने सुद्धा कृष्णाकडे परमात्मा म्हणून कधी बघितलं नाही. जेव्हा विश्रुत दर्शन झालं तेव्हा अर्जुनाला मनस्ताप होतो की अरे आपण किती पोरकटपणे त्याच्याशी वागलेलो आहे, किती उर्मटपणे त्याच्याशी व्यवहार केलेला आहे, हा तो प्रत्यक्ष परमात्मा आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात ते परब्रह्म विटेवरी, तसा हा प्रत्यक्ष परमात्मा आहे हे अर्जुनाच्या नंतर लक्षात आलं. आणि त्याची ती जी भावना आहे नातेवाईकाची ती अजून डोकंवर काढतच राहिलेली आहे. कर्णाला मार म्हटल्यानंतर लगेच काही मारायला तयार झालं नाही, पुन्हा तिचं आर्ग्युमेंट आलं. शेवटपर्यंत ती नातेवाईकाचीच भावना आहे, सगळ्या राण्यांची तीच भावना आहे, गोपींची ती भावना आहे. म्हणून कृष्णाचं नाव घेताना राधाकृष्ण म्हटलं जातं, रुक्मिणी कृष्ण म्हटलं जात नाही. गोपींबरोबर कृष्णाचे संदर्भ सांगितले जातात, सत्यभामे बरोबर जे संदर्भ सांगितले जात नाही. पण त्यांची भूमिका जी आहे ती पती म्हणून पाहणं आहे. आणि इथे ह्या त्याचं महात्म्य जे आहे ते न विसरता परमात्मा म्हणून त्याने पाहत आहेत. जर गोपींनी तसं पाहिलं नसतं, पतीभावाने कृष्णाकडे पाहिलं असतं, पुरुष भावाने कृष्णाकडे पाहिलं असतं, पहिल्या दिवशी ज्या वासनेचा मी उल्लेख केला त्या शारीरिक आकर्षणातनं जर त्यांनी कृष्णाकडे पाहिलं असतं तर काय झालं असतं. 23व्या सूत्रात म्हटलेलं आहे तद्विहीनम जाराणाम इव, तसं जर पाहिलं नसतं तर त्याच्याशिवाय त्यांचं प्रेम हे जारेसारखं झालं असतं. व्यभिचारी स्त्री एखाद्या परपुरुषाचं चिंतन करते अशा प्रकारचं ते चिंतन झालं पाहिजे, झालं असतं. म्हणून भगवंतामध्ये पुरुष दिसता कामा नये, पुरुषोत्तम दिसला पाहिजे. क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष भगवंताने 15 अध्याय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पुरुष दिसतात कामा नये, त्याच्यात भगवंत दिसला पाहिजे. मग त्या भगवत स्वरूपामध्ये त्या पाहत होत्या आणि त्या अवस्थेत त्यांचे सगळेच्या सगळे व्यवहार अखंड चालू होते. मग पुढे चिवसाव्या सूत्रात म्हटलेलं आहे, न अस्त्येव तस्मित सुखम सुखित्वम. हे महत्वाचं सूत्र आहे. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे, गोपींची कृष्णाबद्दल भगवत धारणा असल्यामुळे, कृष्णाचं महात्म्य त्यांना माहिती असल्यामुळे, कृष्णाच्या सुखात आपलं सुख आहे अशी त्यांची धारणा आहे. आपली कल्पना काय असते, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे असं आपण म्हणतो, त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे अशी आपली भूमिका असते. मुलगा चांगला केव्हा आहे, दर महिन्याला पैसे पाठवतो म्हणून नाही पाठवले तर किती आई वडिलांना असं वाटतं की मुलगा आनंदात असणं हा माझा आनंद आहे, मग तो आम्हाला पैसे पाठव किंवा न पाठव, तो आम्हाला विचारो किंवा न विचारो, तो आमच्याशी प्रेमाने वागो किंवा न वागो, तो आनंदात आहे, तो सुखात आहे, त्याच्या सुखात आमचं सुख आहे, असं कधी असत नाही. त्याने विचारलं, त्याने पैसे पाठवले, त्याने चौकशी केली, घेऊन गेला, परत आला, आणला, आला भेटायला, तर तो चांगला आहे, नाही तर तो चांगला नाही. विसरला हो, फार कृतज्ञ झाला, आम्हाला माहिती नव्हतं इतकं कृतज्ञ होईल म्हणून. आता चित्र बदललं, त्याच्या सुखात आपलं सुख, त्याच्या आनंदात आपला आनंद. गोपींचं म्हणणं आहे, कृष्ण मथुरेत आनंदात आहे ना, मग कृष्णाचा आनंद हाच आमचा आनंद आहे. तरी मथुरा सोडून इथे येण्याने जर त्याला दुःख होणार असेल, त्याला वेळ जर नसेल, त्याच्या कामातन इथं आल्यामुळे त्याला मुमत्व वाढल्यासारखं वाटणार असेल, तर मग कृष्ण इथं नाही आले तरी चालेल. आम्ही कृष्णाच्या चिंतनात आहोत, आम्ही सतत त्याच्या प्रेमामध्येच आहोत. मग ज्याच्यावरती आपण प्रेम करतो आहे त्याचं सुख हे आपलं सुख. वासनात्मक प्रेमात काय असतं, त्याच्याकडनं प्रेमाची अपेक्षा असते, त्याच्याकडनं सुखाची अपेक्षा असते. त्याने सुख दिलं पाहिजे, त्याने सुख दिलं तर तो माझ्यावर प्रेम करतो आहे, त्याने सुख नाही दिलं तर तो माझ्यावरती प्रेम करत नाही. गोपींची तशी भूमिकाच नाहीये, अनकंडिशनल. कुठल्याही प्रकारची कृष्णाकडनं त्यांना अपेक्षा नाहीये. असं कृष्णा वागला तर कृष्ण चांगला, आणि असं नाही वागला तर कृष्ण चांगला नाही, असं त्यांचं कुठली कंडिशनच नाहीये. म्हणून नारदांनी परमप्रेमाचं उदाहरण देताना ते उदाहरण दिलंय की गोपींचं प्रेम पण त्या कृष्णार्थी प्रेम करताना अशा परम पवित्र भावनेतन, परमात्म्याच्या भावनेतन प्रेम करत असतात. आणि आपल्याला त्या कृष्णाशी एकरूप व्हायचं आहे, आपल्याला त्या कृष्णाला जाणून घ्यायचं आहे. तो कृष्ण हे जगताचं खरं स्वरूप आहे, त्या कृष्णाशिवाय जगात दुसरं काही नाहीच आहे. आपला श्वास म्हणजे कृष्ण आहे, आपलं पाहणं म्हणजे कृष्ण आहे, आपलं चालणं म्हणजे कृष्ण आहे, आपलं वागणं म्हणजे कृष्ण आहे, ही त्यांची धारणा आहे. तदर्पित अखिल आचारता, आणि त्या कृष्णाला कधीही विसरत नाही, त्या कृष्णा त्याच्या विस्मरणच नाही. तो ये तो चितो राम सर्वत्र पाहे, जर सगळीकडे तो नटलेला आहे तो कृष्णाशिवाय आहे का? तोच आहे. म्हणजे नरनाथाने विचारलं रामकृष्णांना, तुम्ही परमेश्वर पाहिलात? रामकृष्णांना सध्या मी काय पाहतोय? पाहण्याची क्रिया काय? पाहण्याची क्रिया हे परमेश्वराचं अस्तित्व आहे. परमेश्वर नसतं तुम्ही पाहू शकलो असतो का? नरेंद्र चक्रावून गेला, त्याने ज्याला परमेश्वर तुम्ही बोललात, रामकृष्णांचे बोलण्याची क्रिया काय? आणि सध्या मी कोणाशी बोलतोय? कुठली गोष्ट त्याच्या अस्तित्वाशी होतच नाहीये. म्हणून गीतेच्या दुसऱ्या अध्यायात त्याने म्हटलेलं आहे, पश्यन श्रृणवन प्रलपन विसृजन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या डोळ्याचं पातळ्यांची जी हालचाल चालू आहे, ही हालचाल सुद्धा परमात्मा आहे. फक्त तो आहे, दुसरं काही नाही. त्याच्याशिवाय अस्तित्वच नाही आहे. गोपींचा हा भाव आहे. त्याला कृष्णापासनं आपण वेगळे आहोत असं त्याने कधी वाटतच नाहीये. सतत कृष्ण आपल्या बरोबर आहे, सगळं कृष्णमय. मग कृष्णाच्या विधानाची वेदना पण नाहीये, उलट त्या कृष्णासाठी नरकात सुद्धा जायला तयार होतात. मग अशा गोपींचं जे प्रेम आहे त्यामध्ये कृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्हाला नरक सुद्धा चालेल, कृष्णाची डोकेदुखी थांबणार असेल तर आम्हाला वाटेल तसे यातना झाली तरी चालतील. कृष्ण बरा असला पाहिजे, त्याला आनंदात राहता आलं पाहिजे, अशा प्रकारची गोपींची धारणा आहे. पुढे 25व्या सूत्रापासून कर्मयोग, ज्ञानयोग आणि राजयोग या तिघांपेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे सूत्र सांगायला नारद सुरुवात करतील. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रघुनाथ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

माहिती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पाहत आहोत. आज आता 18वा श्लोक आहे.

सुरे जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे तयावर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे। हे मना, तू राघवाखेरीस कुणाची आशा धरू नकोस। पहिल्याच चरणात त्यांनी सांगितलं, मना राघवे वीण आशा नको रे। सामान्यतः मनुष्य आपली कुटुंबीय मंडळी, मित्रपरिवार, धनसंपत्ती, सत्ता याचा आधार घेतो, त्याच्या आश्रयावर जगत असतो आणि आपल्याला त्याचा आधार आहे अशी त्याची एक भ्रामक कल्पना असते। पण हा आधार खरा नसतो। एक राघवच खरा आपला आधार आहे। देव माझा मी देवाचा एवढंच खरं। सदा सर्वदा राम सन्निध आहे या समर्थ वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा। रामाची कृपा झाली तर तो कोणत्याही वेळी कुठेही कोणाच्याही रूपात आपल्या सहाय्याला धावून येतो। तो अत्यंत समर्थ असून दयाळू कृपाळू आहे। नुपेक्षी कदा राम दासाभिमाने, आपण त्या रामाचे दास होण्यातच आपले खरे कल्याण आहे हे लक्षात घेऊन त्यांचे चरण घट्ट धरावेत। देवाच्या इच्छेनं वर्तावं, देव करील ते मानावे। असं जर झालं तर सहज कृपाळूपणानं आपलं सर्व प्रकारे रक्षण तो राघव करतो। तेव्हा स्तुतिस्तोत्र गायची झाली तर ती त्या राघवाचीच घालावी। मना मानवाची नको कीर्ती तू रे। सामान्यतः आपण आपल्या स्वार्थासाठी, लोभापायी काही व्यक्तींची भरमसाठ स्तुती करतो, त्यांची कीर्ती सर्वत्र व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील असतो। परंतु समर्थ म्हणतात, तू माणसाची कीर्ती गाऊ नकोस। आपल्याजवळ गुणग्राहता, दुसऱ्याचे कौतुक करण्याची, त्याला उत्तेजन देण्याची दृष्टी असावी, तथापि वारेमाप स्तुती करण्याची सवय नसावी। कारण माणसांच्या गुणांना मर्यादा आहे, त्यात बदल होण्याचीही शक्यता आहे। राघवाचे गुण मात्र अमर्याद आणि शाश्वत स्वरूपाचे आहेत। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राघवाला प्रसन्न करून, त्याची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची, ते संसारिक गोष्टी प्राप्त व्हाव्या म्हणून नाही करायचं। तर प्रत्यक्ष राघवच आपल्याला आपलासा व्हावा, त्याची प्राप्ती व्हावी या एकमेव दुर्दम्य इच्छेनं, उत्कटतेनं त्याला आळवायचं आहे। जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे तयावर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे। ज्या राघवाचं गुणवर्णन वेदशास्त्र पुराणं आजपर्यंत करत आली आहेत, त्याचंच वर्णन आपणही करणं योग्य आहे। राघवाचं वर्णन करणं हे आत्महिताचं आहे। त्याच्याच कृपेनं आपण प्रकृतीच्या पलीकडील जो पुरुष आत्मा, त्याचे ज्ञान करून घेऊ शकतो आणि आपला जन्म सार्थकी लावू शकतो। म्हणून म्हटलंय, मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे।

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया मादा देवकाते यांची गीतरचना असलेलं, संगीतकार राम किंकर यांच्या संगीतरचनेतलं हे गीत. स्वर आहे मल्लेश यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

किती सोपा पर्याय दिलाय की दिवस आणि रात्र अहोरात्र मिळून 21,600 श्वास होतात. त्याचे दिवसाचे 12 तास घेतले तर 10,800 श्वास होतात. आणि शास्त्र काय सांगतं की एक नाम त्या श्वासाबरोबर अंतःकरणपूर्वक घेतलं तर 100 नाम घेतल्याचं पुण्य त्या एका नामात आहे. वरची 2 शून्य उडवून टाकली आणि 108 घ्यायला सांगितलं की माळ घ्या आणि 108 जप करा. सबंध दिवस रात्र केलेल्या जो काही ईश्वराचं नाम आहे किंवा स्मरण आहे किंवा जप आहे त्याच्या थोडीचं आहे. हे इतकं सोपं दिलं तर आपण मात्र ती ना माळ जी आहे ती भरा भरा खेचतो. त्यातल्या त्यात रामाचं नाम कोणतं तर 2 अक्षरी राम. की तो एकदा 3 मिनिटाला ती आपण म्हणतो माझी माळ मला 1.5 मिनिटात घेता येते असं पण पुन्हा बोलताना माणूस म्हणतो की मी एक माळ घेतली किती वेळ लागतो 1.5 मिनिटात झाली. त्यांनी सांगितलं की हे अशा प्रकारे सर्व उपासनेला पर्याय आहेत पण भावाच्या शुद्धीला अंतःकरणातल्या श्रद्धेला आणि मनापासून केलेल्या नियमाला मात्र काही पर्याय नाही आहेत. ते जसेच्या तसे पाळावे लागतील. आणि त्यांनी सांगितलं की षष्ठी आणि सप्तमीला जो नियम आणि व्रताचं पालन करतो त्या त्याच्याकडून सूर्याचं भक्तिपूर्वक पूजन होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरं षष्ठी आणि सप्तमीला जो दिवस रात्र अहोरात्र म्हणजे आपल्या एकादशीसारखा उपवास करतो त्यालाही सूर्याच्या कृपेने परमगती प्राप्त होते. सूर्याच्या उपासनेतली एक वेगळी उपासना सांगितली त्यांनी की रविवारी सप्तमी आली तर त्या सप्तमीला विजया सप्तमी असं म्हणतात. आणि त्या सप्तमीच्या दिवशी जर सूर्याची उपासना केली किंवा त्या रविवारी जर सूर्याची उपासना केली त्या दिवशी जर श्राद्ध म्हणजे श्रद्धेनी श्रेष्ठांचं स्मरण केलं आणि सूर्याचं जर यजन केलं तर जे अभीष्ट फल आहे त्याची प्राप्ती होते. सूर्याचं मंदिर जे आहे ते रंगवण्याकरता जर पिवळा पांढरा किंवा लाल रंग दिला आणि ते जर रंगवलं तरीसुद्धा जे पाहिजे ते प्राप्त होतं. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या म्हणजे पर्याय उपासनेला दिलेत. आणि त्यांनी एक फार वेगळा पर्याय दिला आहे. त्यांनी सांगितलं सूर्याकरता दीपदान करावं. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की रस्त्याच्या आता परिस्थिती बदलली आता रस्त्यावरचे दिवे बदलले आता हे असे दिवे रस्त्यावर काही उपयोगाला येणार नाहीत पण त्यांनी चौकाचौकात दिवे लावून द्यावेत कुठल्याही प्रकाराने दीपदान करावं. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत की कधी आपल्याकडे आपण पाळतोच आपल्याला काही नव्याने सांगायला पाहिजे असं नाही पण अलीकडची मुलं आता कुठल्याही समारंभामध्ये दीप प्रज्वलनानी कार्यक्रमास सुरुवात होईल एक दीप प्रज्वलन करतो दुसरा फुंकर घालून बंद करतो. त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकाराने फुंकर घालून दिवा बंद करू नये. आपण दिवा शांत करतो मग असं वाऱ्याने काढता त्याला पर्याय पाहिजे काहीतरी नाही तर ती सगळी मेणबत्ती संपेपर्यंत तो दिवा चालू राहील. त्यामुळे त्यांनी म्हटलंय कुठल्याही प्रकारच्या दीपाचं चौर्य कोणी करू नये. म्हणजे कदाचित चोरांच्या एथिक्समध्ये असू शकेल हे कारण संस्कृतामध्ये नाटकांमधून सुद्धा चोरांच्या एथिक्स काय आहेत त्या सांगितले की चोर काय काय चोरत नाहीत आणि चोर केव्हा केव्हा चोरीला कुठे कुठे जातात ते पण त्यांनी सांगितलं. तर त्यांच्याहीमध्ये असू शकेल कदाचित की दिवे चोरायचे नाहीत काही झालं तरी. आणि त्यांनी इथे म्हटलंय की जो दिवा पेटलेला आहे तो दिवा कुणी चोरू नये आणि पेटता दिवा कधीही विझवू नये. त्याचा दोष त्यांनी काय सांगितला आहे की जो अशा प्रकारे करतो तो दृष्टीहीन होतो. हां त्यांनी त्याचं हे मोठं अवघड सांगितलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे विजया सप्तमी करणं हे आदित्य व्रत आहे. आणि मग त्यांनी अनेक प्रकारांनी त्याची वर्णनं केली आहेत की सूर्यस्नान कसं करावं त्याची पूजा कशी करावी त्याच्या देवळांमध्ये आता जसं आपल्याकडे करतो तसं घंटा देणे सूर्याला छत्र चामर चांदवे त्याची पुष्कळ अनेक प्रकारांनी त्याची उपासना करावी म्हणाले. अशा प्रकारे निरनिराळ्या उपासनांच्याबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की सूर्याची उपासना करताना आम्हाला मोक्ष प्राप्त करायचा आहे तर सूर्य उपासनेतून आम्ही मोक्ष कसा प्राप्त करून घ्यावा आणि त्याकरता कोणत्या देवतेचं पूजन करावं आणि त्यामुळे स्वर्गाची अक्षय्य प्राप्ती ज्याच्यातून होते असा मोक्षाचा भागी होणारा किंवा मोक्षाला प्राप्त करून देणारा असा आम्हाला साधना अनुष्ठानाचा प्रकार आपण वर्णन करून सांगा. तर तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की सकाळी सूर्याचा उदय झाल्यानंतर जो आमचा अंधकार दूर करून देतो
यासारखी दुसरी देवता नाही, जो आधी अंतरहित आहे, जो सनातन पुरुष आहे, जो अविनाशी आहे. आता बघा, आपण पहिल्यांदा जे सूत्र सांगितलं ना की जी आपली इष्टदेवता आहे ती परब्रह्मच आहे असं म्हणून त्याची उपासना करायची, की सूर्यदेवता जी आहे त्या तिच्या आदित्य मंडलामधला जो परमपुरुष आहे जो तिथे निवास करतोय ते साक्षात परब्रह्मच आहे. की यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, की त्याचं परमात्म्याचं जे कल्याणतम रूप आहे ते बघायला मिळावं ही जी अपेक्षा केली आहे ती देवता सूर्यमंडलात आहे, आणि म्हणून सूर्य कसा आहे त्याचं वर्णन ब्रह्मदेव करतात. म्हणाले तो आदि अंतरहित आहे, तो सनातन पुरुष आहे, तो अविनाशी आहे. ह्या किरणांनी प्रचंड असं रूप धारण करून तो तीनही लोकांना उष्णता देणार आहे. सगळ्या देवता याच्यापासून निर्माण झालेल्या आहेत. सगळ्या तप्त होणाऱ्या गोष्टींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सूर्य आहे, सगळ्यांचा स्वामी आहे, सगळ्यांचा पालक आहे, जीवसृष्टीचा संहार करणारा आणि निर्माता आहे, आणि त्याचबरोबर तोच विधाता आहे, तोच वर्षा म्हणजे पाऊस देणारा, वृष्टी करणारा तोच आहे, सर्व भूतांचं आधिकारण तोच आहे, तो कधीही क्षीण होत नाही. त्याचं जे मंडल आहे ते अक्षय्य आहे. हा पितरांचाही पिता आहे आणि हा देवतांचाही देवता आहे. याचं जे स्थान आहे ते अढळ आहे आणि हा कधीही खाली पडतो म्हणजे ही देवता आपल्या स्थानावर राहत नाही असं होत नाही. आणि त्यामुळे ही सगळी सृष्टी निर्माण करणारा हा जो सूर्य नारायण आहे तो सगळ्यांच्या ठिकाणी त्यांनी नावं घेतली आहेत. राजा जनकासारखे गृहस्थ योगी, बालखिल्य आदी ब्रह्मवादी महर्षी, व्यास आदी वानप्रस्थ ऋषी असे जे आहे किंवा संन्यास घेण्याला योग्य असलेले असे जे आहेत त्यांनी कुठे प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांनी आदित्य मंडलामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्या पुढचं आणखीन एक दाखला दिला तो म्हणजे व्यासजींचे पुत्र शुकाचार्य हेही त्या आदित्य मंडलामध्ये जाऊन निवास करतायत असं त्यांनी सांगितलं. आणि ती मोक्षाचं स्थान आहे, त्यामुळे सतत भगवान सूर्याची आराधना करावी, कारण भगवान सूर्य हा संबंध जगताचा माता आहे, पिता आहे, गुरु आहे, तोच सगळं काही आहे. हा असा अव्यय परमात्मा असलेला सगळ्या प्रजापतींना आणि नाना प्रकारच्या प्रजांची सृष्टी निर्माण करणारा 12 विभागामध्ये आपल्या स्वतःला विभाजित करून आता प्रत्यक्ष सूर्याचं स्वरूप सांगायला सुरुवात केली. 12 प्रकारामध्ये विभाजित करून घेतो. हा आदित्य प्रकट होतो 12 प्रकारे. कसा त्याचं वर्णन केलंय, इंद्र धाता पर्जन्य त्वष्टा पूषा अर्यमा भग विवस्वान विष्णू अंशुमान वरुण आणि मित्र या 12 रूपांनी तो प्रकट होतो. आता हा ह्या 12 रूपांनी ह्या संबंध विश्वाला व्यापून आहे, म्हणून हे जे 12 आदित्य आहेत ना ते हे 12 आदित्य आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आणि ह्या 12 आदित्यांचा स्वामी म्हणजे जी देवता आम्ही उपासना करतो ती विष्णू देवता आहे, आणि सूर्य ही पंचमहाभूतामधली अग्निदेवता आहे, आणि त्या अग्निदेवतेच्या ठिकाणी त्या विष्णूची स्थापना केलेली आहे आकाशमंडलामध्ये आहे म्हणून. आणि म्हणून ते म्हणतात ह्या भगवान आदित्याची जी पहिली मूर्ती आहे त्याचं नाव इंद्र आहे. तो देवराज पदावरती प्रतिष्ठित आहे आपल्याला माहितीच आहे, आणि तो देवाच्या शत्रूंचा नाश करणार आहे. ह्या भगवान सूर्यनारायणाचा दुसरा विग्रह, विग्रह म्हणजे वेगळं रूप, मूर्ती म्हणाले ती काय आहे, त्याचं नाव धाता आहे, जो प्रजापतीच्या पदावरती बसलेला आहे आणि नाना प्रकारची प्रजा जो निर्माण करतो. सूर्यदेवाची तिसरी जी मूर्ती आहे ती पर्जन्य नावानी विख्यात आहे, ती साक्षात म्हणजे ढगांच्या मध्ये जाऊन वर्षाव करणारी आहे किरणांच्या द्वारा. आणि चौथा जो आहे तो त्वष्टा आहे, तो सगळ्या वनस्पती आणि औषधींच्या मध्ये राहतो. झाडं वाढणारच नाहीत, झाडं उगवणारच नाहीत सूर्याचे किरण जर आले नाहीत तर, त्यामुळे तो त्वष्टा आहे. त्याची पाचवी मूर्ती पूषा नावानी प्रसिद्ध आहे, अन्नामध्ये आहे आणि तो सगळ्या सृष्टीचा विस्तार करणारी आहे. सूर्याची सहावी जी मूर्ती आहे तिला अर्यमा असं म्हटलेलं आहे, ती वायूच्या सहाय्याने संपूर्ण देवतांच्यामध्ये स्थित राहत, सगळ्या देवता म्हणजे आमच्या देहामध्ये सुद्धा ज्या सगळ्या देवता कार्यकारी आहेत त्या पण 33 देवता आहेत. आणि त्या देवता कार्यकारी कुणामुळे होतात तर 5 प्राणांमुळे. मुख्य प्राण आहे, पण प्राण अपान व्यान उदान आणि समान
या पाच प्राणांच्या विभाजनामधून हे पाच प्राण आमच्या देहात कार्यरत आहेत. आणि म्हणून ते सांगतात हा जो वायू आहे ह्या वायूला आपल्याकडे मातरिश्वा वायू असं म्हटलंय, की तो मातरिश्वा वायू जो आहे तो ह्या सर्वत्रांच्यामध्ये विहार करून तो या सगळी जीवन जी आहे ती चालवतो. मानवाचं जीवन चालवतो, त्या पशुपक्ष्यांचं जीवन चालवतो, वनस्पतींचं जीवन चालवतो. आणि म्हणाले भानूचा म्हणजे सूर्याचा सातवा विग्रह जो आहे तो भग नावाने विख्यात आहे. तो ऐश्वर आणि देह धारण करणाऱ्यांच्यामध्ये राहिलेला आहे. कसा? ऐश्वर रूपाने राहिलेला आहे. आम्हाला मिळणारं आयुष्य ऐश्वर जे आहे ते ह्या भगाचं स्वरूप आहे. म्हणून भगवान षडगुण ऐश्वर्याने युक्त आहेत. तर हा जो भग आहे आमच्या देहामध्ये राहतो, कसा राहतो? त्या देहाला स्थिर ठेवणारा आहे. म्हणून सूर्याचं दुसरं स्थान आमच्या देहामध्ये कोणतं आहे? तर हृदय आहे. तो हृदयाचा स्वामी आहे. तो जसा दक्षिण नेत्रामध्ये स्थित आहे तसा तो हृदयाचा स्वामी आहे. त्यामुळे ज्याला हृदरोगाचा त्रास आहे त्यांनी सूर्याची उपासना जरूर करावी, त्यांनी गायत्रीची उपासना जरूर करावी, त्यांनी सौर सूक्त रेकॉर्ड करून घेऊन आपल्या घरामध्ये अखंड वाजवून त्याच्यापुढे भांड्यामध्ये पाणी ठेवून त्या पाण्याचं त्या जलाचं प्राशन करावं. त्याचे लाभ अतिशय आहेत. सौर सूक्ताचे लाभ हृदयविकाराला पुष्कळ होतात. सूर्याची उपासना ही हृदयाच्या विकारावरती उत्तम अशी उपासना आहे. आणि म्हणून सूर्यदेवाची जी आठवी मूर्ती आहे ती विवस्वान अशी आहे. ती अग्नीमध्ये स्थित होऊन आम्ही जीवानी जे खाल्लेलं आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता असं ज्याचं वर्णन करतो ते आमच्या अन्नाचं पचन करणारी देवता आहे. नंतर त्याची नववी मूर्ती आहे ती विष्णू नावाने विख्यात आहे. आणि ती म्हणाले देव आणि शत्रू, जे देवतांचे जे शत्रू असतात त्या देवशत्रूंचा नाश करणारी आहे आणि त्या नाशाकरता वेगवेगळे अवतार घेणारी आहे. म्हणून विष्णूचे दशावतार आपण म्हणतो. मत्स्य कुर्म वराह वगैरे जे विष्णू अवतार घेतात तर ते हे नववं रूप आहे सूर्याचं. आणि सूर्याची दहावी मूर्ती ही अंशुमान आहे, जो वायूमध्ये प्रतिष्ठित होऊन सगळ्या प्रजेला आनंद देणारा आहे. म्हणजे आत्ताची ही जी थंडी आहे आज जरा कमी झाली आहे, पण मध्ये मागचे तीन चार दिवस इतका तिने त्रास दिला, दिवसा ऊनच नाही, मग थंडी रोगट झाली. दिवसा जर सूर्याने प्रकाश दिला असता तर त्या थंडीची मजा आली असती, पण ती मजा देणारी थंडी नव्हती, ती रोगट थंडी होती, हैराण करणारी थंडी होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तो या वायूमध्ये प्रतिष्ठित होऊन लोकांना निसर्गाचा आनंद देणारा आहे, या पाचही प्राणांमध्ये प्रतिष्ठित होऊन आरोग्याचा आनंद देणारा आहे, या पाचही प्राणांमध्ये प्रतिष्ठित होऊन प्राणायामाच्या माध्यमातून समाधीचा आनंद देणारा आहे. सगळ्या प्रकारे आनंद देणं हे त्याचं काम आहे. आणि म्हणून म्हणाले सूर्याचं जे अकरावं रूप आहे ते वरुण नावानी प्रसिद्ध आहे. आणि हा ही जी वरुण देवता आहे ती वरुण देवता नेहमी जलामध्ये राहते आणि प्रजेचं पोषण करते. बारावा जो सूर्याचा अवतार आहे किंवा जो विग्रह आहे, मूर्ती आहे, स्वरूप आहे, त्याचं नाव मित्र आहे. आणि म्हणाले हा जो मित्र आहे तो सगळ्या लोकांचं हित करण्याकरता चंद्र नावाच्या नदीच्या तटावरती राहून तपश्चर्या करतो आहे. आणि परमात्मा सूर्याने अशा प्रकारच्या 12 मूर्तींचा आश्रय केलेला आहे आणि याच्या मार्फत तो जगाचा व्यापार करतो किंवा सगळ्या जगामध्ये व्याप्त होऊन राहतो आणि ह्या सगळ्या जगाचं पालन पोषण करतो. मग कसा उगम कसा झाला आणि तिथली तीर्थक्षेत्र कशी निर्माण झाली वर्णन आपल्यापुढे करताना आपल्याला आश्चर्य वाटेल. त्यांनी असं म्हटलंय की गोदावरीचा जो प्रवास आहे तो त्या ब्रह्मगिरीपासून राजमहेंद्रीपर्यंतचा तो जवळजवळ 1000 मैलांचा प्रवास आहे. आणि 1000 मैल त्याच्यापेक्षा खरं अधिक आहे, पण आपण जास्तीत जास्त 1500, कारण एक योजन म्हटलं 200 योजनं म्हटलं की एक योजन म्हणजे 8 मैल, 8 × 16 म्हणजे 1600 मैलांचा तो प्रवास आहे. त्यांनी सांगितलं एवढ्या त्या तिच्या किनाऱ्यावरती 3.5 कोटी तीर्थक्षेत्र आहेत. एवढी तीर्थक्षेत्रं निर्माण झाली आहेत, ती गंगेपेक्षा पुरातन आहे. गंगेच्या आधी गोदावरीचा जन्म आहे, ती गंगेची मोठी बहीण आहे. आता आपण पुढे बघताना तो सगळा तिचा इतिहास पाहूच, पण त्यांनी असं म्हटलंय इथे की जी तीर्थक्षेत्र आम्ही वर्णन केली आहेत
ती गोदावरीच्या किनाऱ्यावरची आहेत. ती गोदावरीच्या किनाऱ्यावर कोणती तीर्थक्षेत्र निर्माण झाली? आता इथे एका कथेनी किंवा एका तीर्थक्षेत्रानी इथे सुरुवात केली आहे आणि त्याला पुरुषोत्तम तीर्थ असं म्हटलं आहे. आणि ते जे पुरुषोत्तम क्षेत्र आहे ते क्षेत्र मोठं पवित्र आहे आणि त्या क्षेत्राचं वर्णन आता सत्ययुगातली कथा असल्यामुळे किंवा ही सगळी घटना सत्ययुगापासून आलेली असल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही की हे नेमकं आज कोणत्या क्षेत्राला हे पुरुषोत्तम तीर्थ म्हणावं किंवा क्षेत्र म्हणावं. तर त्याची ही सत्ययुगातली कथा आहे असं म्हणून ते सुरुवात करतात की सत्ययुगामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. तो इंद्रासारखाच पराक्रमी होता आणि तो राजा त्याच्या मनात एकदा असं आलं की आता हा राजा कोणत्या भागातला, तो माळवा उज्जैनमधला राजा आहे आणि तिथे त्याला असं वाटलं की आपण काही करावं पण ईश्वराची उपासना करावी. तर ती उपासना कशी करावी, कुठे जावं, वर्णन केलं आहे त्यांनी त्यांच्या बाजूनी म्हणजे पुराणांनी की वा उज्जैन म्हणजे तुम्ही काय समजावं, तर त्यांनी सांगितलं इथे या नगरीला लागून क्षिप्रा नदी वाहते त्यामुळे आपले काय म्हणायचं त्या त्या स्थानाचे दाखले देत ते पुढे जातात की आपल्याला खात्री पटते की आजच्या काळामध्ये हे असंच आहे म्हणजे आपण म्हणतो तेच उज्जैन आहे किंवा आजही उज्जैनीच्या इथे आपल्याला वाटतं तीच परिस्थिती आहे. म्हणाले ती क्षिप्रा नदी वाहते, इथे जनार्दनाचा निवास आहे आणि ह्या राजाला असं वाटलं की आपण काही करावं पण भगवंताची म्हणजे श्रीहरीची आराधना करावी हा निश्चय त्या राजानी केला. आणि आता जायचं कुठे, तो निघाला त्याची सगळी सेना आणि नगरीतले काही लोक असे घेऊन तो पुढे निघाला. सैनिक आहेत, हत्यारं आहेत, सगळी काही व्यवस्था आहे, त्याच्या अंतःपुरातल्या सगळ्या स्त्रिया आहेत बरोबर, सगळेजण अगदी वस्त्र आभूषण अलंकार वगैरे लिहून एखादी मोठी मिरवणूक जावी तसे मोठ्या समारंभांनी सगळे निघालेले आहेत. आणि हे सगळे दक्षिण समुद्राच्या तीरावरती जाऊन पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्या समुद्राचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी थोडा काळ निवास केला आणि राजाला असं वाटलं की आता ह्या स्थानाचं जे महत्त्व विशेष आहे तर काय महत्त्व आहे आपल्याला समजून घ्यावं. आता हे महत्त्व सांगताना कुणी कुणाला सांगितलं, तर वासुदेवानी लक्ष्मीला सांगितलं. हा जो संवाद आहे तो संवाद या पुराणांनी पुढे घेतला. सांगणार सगळा ब्रह्मदेवच आहे कारण हे पुराणच ब्रह्मपुराण आहे त्यामुळे यातला प्रमुख वक्ता ब्रह्मदेव आहे, ऐकणारे सगळे मुनीजन आहेत. आणि त्या दोघांनी काय सांगितलं किंवा ते दोघे काय बोलले म्हणजे मुनीजन आणि ब्रह्मदेव ह्या दोघांच्यातला जो संवाद आहे तो संवाद रोमहर्षणानी त्या यज्ञाच्या समयी बाकीच्या ऋषीगणांना किंवा प्रश्न विचारणाऱ्यांना सांगितला आहे. असं प्रत्येक पुराणाचं आहे की मूळ हा संवाद कोणाचा, तो मग नंतर कुणी कुणाला सांगितला, मग तो संवाद शेवटी कुणाकडून कुणाकडे पोहोचला, अशा त्या सगळ्या जोड्या आहेत की वक्ता आणि श्रोता, गुरु आणि शिष्य, अशी जशी परंपरा तशी पुराणांची वक्ता श्रोता परंपरा आहे. त्याप्रमाणे ते इथे म्हणतात की भगवती लक्ष्मीने एकदा वासुदेवांना विचारलं की मला असा प्रश्न उपस्थित झालेला आहे की या अशा मर्त्य जगामध्ये या पृथ्वी तलावरती स्वर्ग कशामुळे मिळेल, तर तेव्हा लगेच वासुदेवांनी सांगितलं की तिथे एक पुरुषोत्तम नावाचं क्षेत्र आहे, ते दक्षिण समुद्राच्या तीरावरती आहे, त्या ठिकाणी एक महान वृक्ष उभा आहे आणि त्या वृक्षाच्या सहवासामध्ये जर मनुष्यानी तप केलं तर त्याला स्वर्गाची मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणाले एकदा असं झालं की धर्मराज यमानी श्रीहरीची एक फार सुंदर म्हणजे आपण असं म्हणू की नीलमण्याची म्हणजे जो शनीचा खडा आहे निळा त्या नीलमण्याची फार मोठी सुंदर प्रतिमा बनवली होती. पण ती प्रतिमा जी आहे ती इतकी आवडली आणि त्यावेळी ती प्रतिमा कदाचित कोणी घेऊन जाईल आणि म्हणून त्यांनी ती बनवलेली जी प्रतिमा आहे ती भगवान श्रीहरीची प्रतिमा ही लपवून ठेवली गेली म्हणाले. आता एवढा त्यांनी त्याच्याबद्दलची माहिती सांगितली आणि पुढे सांगितलं की इथे एक नदी याच ठिकाणी ह्या क्षेत्रावर जी निघालेली आहे त्या नदीचं नाव म्हणाले की स्वित्रोत्पला असं तिचं नाव आहे. ती पापाचा नाश करणारी गंगेसारखी पवित्र नदी आहे आणि जे ह्या नद्यांच्यामध्ये महानदी म्हणून प्रसिद्ध आहे. आता इथे जो मोठा वृक्ष आहे सनातन त्याला वटवृक्ष असं म्हणतात म्हणाले.
आणि त्या इंद्रनील मण्याची बनलेली जी प्रतिमा आहे ती भगवंतानी जी लपवलेली आहे ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी त्या राजा इंद्रद्युमानी इच्छा केली. आता त्याला आता हे आपल्याला मी म्हटलं तसं की हा संवाद आहे, हा संवाद आता ब्रह्मदेवाकडून मुनींना ऐकायला मिळाला आणि आता त्या संवादामध्ये ती कथा आता सत्ययुगातली या पुराणामध्ये सांगितली जाते. म्हणजे कथेत कथा कथेत कथा जावी किंवा वक्त्यानी वक्त्याला तसं आता पुढे पुन्हा म्हटलं की आता ही कथा जेव्हा वासुदेव लक्ष्मीची त्या इंद्रद्युम्नानी ऐकली तेव्हा त्याला असं वाटलं की भगवंताची ती मूर्ती आपल्याला मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्या मूर्तीच्या इच्छेने त्या ठिकाणी भगवंताचं एक सुंदर मंदिर निर्माण केलं आणि त्यांनी अनेक राजांना त्या ठिकाणी बोलावलं. त्यात कलिंग राजा आहे, उत्कल राजा आहे, कोसल राजा आहे आणि या क्षेत्रामध्ये अश्वमेध यज्ञ केला आणि हे भगवान विष्णूचं जे मंदिर आहे त्याचं भव्य असं उभं केलं. त्याचा असा जो निश्चय आहे तो यथासांग पार पडला. आता त्या राजा इंद्रद्युम्नानी भगवंताची स्तुती केली आणि तो विष्णूला म्हणाला की भगवंता आता तू मला आवडलेली त्या इंद्रनील मण्याची मूर्ती सापडावी याकरता तूच कृपावंत हो, कारण शेवटी ती तूच लपवून ठेवलेली आहेस आणि ती कुठे ठेवली आहे मला माहिती नाही. आणि म्हणून त्यांनी पुष्कळ स्तुती केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याची सगळ्या कामना पूर्ण केल्या आणि ते म्हणाले की हे बघ, मी तुझ्यासमोर आता शंखचक्र गदा पद्म असा चतुर्भुज तुला तुझी इच्छा आहे तर दर्शन देतो. त्याप्रमाणे ते दर्शन दिलं आणि म्हणाले तुझ्या भक्तीनी तुझ्या यज्ञानी तुझ्या स्तुतीनी मी संतुष्ट झालेलो आहे, तर ती प्रतिमा हस्तगत करण्याचा उपाय मी तुला सांगतो. या समुद्राच्या तटावरती जो मोठा वृक्ष आहे त्याचा काही भाग पाण्यात आहे काही भाग जमिनीवर आहे, तू हातात कुऱ्हाड घे आणि तो वृक्ष इतका पुरातन इतका, आता आपल्याला माहिती आहे वडाच्या झाडाचा जो बुंधा आहे तो खूप वाढत जातो विस्तारतो आणि वृक्ष बळकट आहे, पण म्हणाले तो जो वृक्ष आहे तो वृक्ष तू पूर्णपणे नष्ट कर, तोडून टाक आणि तुला तिथे एक दिव्य वस्तू दिसेल आणि मग जे घडेल ते तू बघ असं त्यांनी सांगितलं आणि तू दिव्य प्रतिमा तयार कर. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी तो राजा त्या समुद्राच्या तटावर गेला, त्यांनी तो तेजस्वी महावृक्ष पाहिला, खूप उंच आहे, खूप सनातन आहे, जुना आहे, पुराणा आहे, त्याच्या पारंब्या लोंबत आहेत आणि तिथे त्यांनी पाहिलं की ते सगळं तोडून टाकल्यानंतर त्या वृक्षाच्या खोडात त्यांनी एक अद्भुत वस्तू पाहिली. म्हणजे त्या ठिकाणी दोन व्यक्ती त्यांनी पाहिल्या, त्या दोन व्यक्ती ज्या आहेत त्या विश्वकर्मा आणि भगवान विष्णू असे ते दोघे त्या ठिकाणी आहेत आणि दोघांनीही ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। सरदार तात्यासाहेब हात हलवत बडोद्याच्या राजदरबारात परत आले तेव्हा श्रीमंत मल्हारराव महाराज विलक्षण संतापले होते, परंतु त्यांनी हार खाल्ली नव्हती। यशवंतराव या नावाचा दुसरा सरदार अक्कलकोटला जायला तयार झाल्यावर महाराजांनी उंची मौल्यवान वस्त्र, उत्तम प्रतीचे हिरे, सोने, चांदी असे भरपूर जड जवाहीर पाठवून स्वामींना खुश करण्याचा बेत केला आणि यशवंतरावांना अक्कलकोटला धाडून दिलं। सरदार यशवंतराव अक्कलकोटला आले आणि महाराजांनी दिलेला नजराणा स्वामींपुढे ठेवला। सभोवती जमलेल्या लोकांचे डोळे चमकले। स्वामींना अंतर्ज्ञानाने महाराजांचा नेमका डाव कळला होता। त्या जड जवाहिराकडे न पाहता स्वामी एकदम म्हणाले, या यशवंतरावाला बेड्या ठोका। लोकांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थच कळेना। यशवंतरावांचे पाय तर स्वामींचा क्रुद्ध स्वर ऐकून एकदम लटलटा कापायला लागले। समर्थांच्या नजरेसमोरून ते दूर झाले। इतक्यात त्यांच्या मागोमाग एक स्वार आला आणि त्याने त्यांच्या हातात महाराजांचा खलिता ठेवला। महाराजांनी यशवंतरावांना ताबडतोब माघारी बोलवून घेतलं होतं। जाताना स्वामींचं साधं दर्शन सुद्धा न घेता यशवंतराव बडोद्याला गेले। यशवंतरावांनी राजदरबारात प्रवेश केल्याबरोबर महाराजांनी त्यांना बेड्या ठोकल्या। त्यांच्यावर महाराजांनी खुनाचा आरोप ठेवला होता। आश्चर्य म्हणजे चौकशीत तो आरोप खरा झाला आणि यशवंतराव तुरुंगात गेले। स्वामींचे शब्द खरे ठरले। महाराजांनीच यशवंतरावांना बेड्या ठोकल्या होत्या। मग मात्र मल्हाररावांनी अक्कलकोटला कोणालाच पाठवलं नाही। त्यांच्या हे कधीच लक्षात आलं नाही की कुबेराची सारी संपत्ती जरी स्वामींसमोर ओतली असती तरी स्वामी बडोद्याला गेले नसते, कारण बडोद्याचे महाराज अहंकारी आणि अभक्त होते। स्वामींना मनापासून शरण गेलेल्या कुठल्याही भक्ताला स्वामी जवळ करतात हे त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही। देव पृथ्वीवर अवतरला आहे ह्याची जाणीव त्यांना झाली नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की जीव असह्य करून सोडणाऱ्या जीव घेण्या तीव्र दुःखांचा फेर प्रत्येक माणसाभोवती फिरतच असतो। ह्यात नवीन असं काहीच नाही। ह्या असह्य अशा दुःखांमधून सहजपणे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देहभावनेने जगणं सोडून द्यायचं आणि केवळ भगवंताचं नाव घेत आत्म्याच्या साक्षीने जगायचं। प्रारब्धानुसार सर्व काही ह्या जन्मात प्रत्येकालाच सोसायला लागतं। त्याला किती महत्त्व द्यायचं? त्यापेक्षा भगवंत नामात आपण अखंडपणे राहिलो तर आनंदाचा प्रदेश आपसुकपणे विस्तारत जातो। त्यासाठी संतसंगत हवी, प्रेमाची ऊब हवी, प्रेमाचं वारं व्हायला हवं। हे सारं फक्त नामस्मरणानेच साधतं। मन शांत आणि स्थिर ठेवणारी साधना म्हणजे एका भगवंताचं अथक स्मरण, एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम